भावार्थ दासबौद्ध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 78, दशक 6, समास 5, माया ब्रह्म निरूपण। जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम। श्रोते विचारत आहेत, माया आणि ब्रह्म कसे असते? श्रोत्यांनी वक्त्याला विचारण्यामुळे त्याचे निरूपण करीत आहे, ते ऐकावे। ब्रह्म निर्गुण निराकार असते तर माया सगुण साकार असते। ब्रह्माला मर्यादा नाही, अंत नाही, मायेला आहे। ब्रह्म निर्मळ आहे, माया चंचळ चपळ आहे। ब्रह्म निरूपाधिक आहे, माया उपाधिरूप आहे। माया दिसते, ब्रह्म दिसत नाही, भासत नाही। माया नष्ट होते, कल्पांतकाळे देखील ब्रह्म नष्ट होत नाही। माया रचली जाते, ब्रह्म रचना करीत नाही। माया खचते, ब्रह्म खचत नाही। माया रुचते, ब्रह्म रुचत नाही। माया उपसते, ब्रह्म निर्माण होत नाही। माया मरते, ब्रह्म मरत नाही। माया धरते, ब्रह्म धरत नाही। माया फुटते, ब्रह्म तुटत नाही। ही माया विटते, ब्रह्म विटत नाही। ते अविनाशी असते, माया विकारी असते, ब्रह्म निर्विकार असते। माया सर्व करते, ब्रह्म काहीच करत नाही। माया नाना रूपे धरते, ब्रह्म अरूप असते। माया पंचभौतिक असते, ब्रह्म शाश्वत असते। माया आणि ब्रह्मातील वेगळेपण विचारी लोक जाणतात। माया लहान, ब्रह्म थोर, माया असार, ब्रह्म सार। मायेला शेवट आहे, ब्रह्माला नाही। मायेने सर्व विस्तार करून ब्रह्मस्थिती झाकली तरीसुद्धा साधूजनांनी ब्रह्म निवडले। शेवाळ बाजूला सारून पाणी घ्यावे आणि पाणी बाजूला सारून दूध सेवन करावे, त्याप्रमाणे मायेला बाजूला सारून ब्रह्माचा अनुभव घ्यावा। ब्रह्म हे आकाशासारखे आहे तर माया ही गढूळ आहे। ब्रह्म सूक्ष्म आहे तर माया स्थूल आहे। ब्रह्म अप्रत्यक्ष असते तर माया प्रत्यक्ष दिसते। ब्रह्म हे सम असते तर माया विषमरूपी असते। माया लक्ष, ब्रह्म अलक्ष। माया साक्ष, ब्रह्म असाक्ष। मायेमध्ये दोन्ही पक्ष असतात, ब्रह्मामध्ये पक्षच नाहीत। माया पूर्वपक्ष, ब्रह्म सिद्धांत। माया असंत, ब्रह्म संत। ब्रह्माचा काही करण्याचा हेतू नाही, मायेला आहे। ब्रह्म अखंड घनदाट, माया पंचभौतिक पोच्चट। ब्रह्मे निरंतर माहितीपूर्ण, माया जुनी झरझर। माया घडते, ब्रह्म घडत नाही। माया पडते, ब्रह्म पडत नाही। माया विघडते, ब्रह्म बिघडत नाही। काही झाले तरी ब्रह्म असतेच असते। निरसन केले की माया जाते। ब्रह्माला कल्पांत नाही, मायेला आहे। माया कठीण आहे, ब्रह्म कोमल आहे। माया अल्प आहे, ब्रह्म विशाल आहे। माया नसते, ब्रह्मच सर्व काळ असते। ब्रह्म हे बोलण्यासारखे नाही, माया जशी बोलावी तशी असते। वस्तू म्हणजे ब्रह्मावर काळ घाला घालू शकत नाही, मायेवर मात्र काळ झडप घालतो। नाना रूप नाना रंग, तितके मायेचे प्रसंग। माया भंग पावते, ब्रह्म अभंग असते, असा हा विस्तार आहे। असो, जितके चराचर तितकी माया आहे। परमेश्वर मात्र आत बाहेर सर्वत्र आहे। सर्व उपाधीपासून वेगळा परमात्मा निराळाच आहे। आकाश जसे पाण्याला स्पर्शत नाही तसा तो असतो। माया ब्रह्माचे विवरण केल्यावर जन्म वर्ण चुकते। संतांना शरण गेल्यावर मोक्ष लाभतो। या संतांचा महिमा वर्णन करण्यास सीमा नाही। या संतांच्या हृदयात अंतरात्मा प्रकट होतो। इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे माया ब्रह्मनिरूपण नाम समास पंचम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नामाचं सूक्ष्म स्वरूप. नुसतं राम राम असं म्हणून राम कसा भेटेल हा प्रश्न माणूस सहज विचारतो आणि त्याला दाखला म्हणून म्हणतो की समजा एखादा मनुष्य नोकरी नोकरी असा जप करत खोलीत बसला तर त्याला नोकरी मिळणं शक्य आहे का? वरकरणी हा दाखला अगदी बेमालूम दिसतो खरा, पण थोडासा विचार केला तर तो इथं मुळीच लागू पडत नाही असं कळून येईल. जो दाखला द्यायचा आणि ज्या बाबतीत तो द्यायचा त्याचे गुणधर्म सारखे असावे लागतात. राम नाम आणि नोकरी यांचे परिणाम एकमेकांच्या विरुद्ध आहेत. रामराम म्हणण्याचा शेवट रामप्राप्तीत म्हणजे स्वतःच्या विस्मरणात होत असतो, म्हणजे देहबुद्धीतून देहाच्या पलीकडे जाणं, म्हणजे स्थूलातून सूक्ष्माच्या पलीकडे जाणं, हा रामराम म्हणण्याचा परिणाम. परंतु नोकरीचा प्रकार याच्या अगदी विरुद्ध आहे. मुळात नोकरी ही कल्पना सूक्ष्म आहे, नंतर ती मिळावी म्हणून 10 जणांचा अर्जव करायचे, त्याच्यानंतर ती देणारा भेटायचा आणि मग आपण ती नोकरी करायची. म्हणजे नोकरी या कल्पनेतून सूक्ष्मातून स्थूलात जाणं हा नोकरीचा प्रकार, पण रामराम म्हणणं हा प्रकार स्थूलातून सूक्ष्माच्याही पलीकडे जाण्याचा आहे. याच्यावरून नोकरीचा हा दाखला इथं लागू पडत नाही हे स्पष्ट होतं. दुसरी गोष्ट म्हणजे नोकरी नोकरी असा जप करून नोकरी मिळणं कठीण हे तर खरंच आहे, पण राम राम म्हणून राम मिळणं कसं सोपं किंबहुना कसं हमखास शक्य आहे ते पहा. हे पहा, नोकरी म्हणजे मुळात कल्पना असून ती प्रत्यक्षात आणण्याकरता इतर अनेक गोष्टींची कशी जुळवाजुळव करावी लागते हे आपण आत्ता बघितलं. तसं घर बांधणं ही कल्पना, ती पुरी करून ते घर सर्व बाजूंनी सुखसोयीचं आगर व्हावं या हेतूनं सर्व जिन्सा पैदा करून त्यात आणून ठेवणं म्हणजेच कल्पनेतून कृतीत येण्याचा प्रकार झाला. आता हे करणं किती कष्टाचं आणि अनिश्चित आहे याचा अनुभव सर्वांना आहे. राम राम म्हणण्याचं उद्दिष्ट स्थूलातून सूक्ष्माच्या पलीकडं जाणं हे आहे, म्हणजेच अगदी सर्व बाजूंनी परिपूर्ण आणि भरलेलं घर एक एक वस्तू फेकून देऊन रिकामं करण्यासारखं आहे. ही गोष्ट करण्याची इच्छा असल्यास कोणालाही सहज होण्यासारखी आहे. तेव्हा नोकरी नोकरी म्हणून नोकरी मिळणं जितकं कठीण आहे तितकंच राम राम म्हणून राम मिळणं निश्चितच आहे. सबब राम राम म्हणून राम कसा भेटेल अशी शंका न घेता राम राम जप करावा. मनाच्या सर्व दुःखाला कारण काय? देहबुद्धी. ती जायला उपाय एकच आहे, प्रेमानं भगवंताचं नामस्मरण करावं. त्याच्या योगानं सर्व मल जाईल, नामस्मरणच रामाची गाठ घालून देईल. चित्तात तशी तळमळ मात्र पाहिजे, मी पणा टाकावा आणि परमात्म्याचं होऊन राहावं. जो नाम घेतो त्याला देहाच्या सुखदुःखाची जाणीव राहणार नाही, तो आनंदात राहील. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आर जे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आर जे श्रद्धा. श्रोते हो, तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे अंतरंग. श्रोते हो, शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे, आपल्या सगळीकडेच खूप छान वातावरण आहे, प्रत्येकाच्या घरोघरी घटस्थापना झालेली आहे, आणि नुसती झालेली नाही आहे तर त्याचे 3 दिवस लोटलेले आहेत. आणि गेल्या 3 दिवसापासून दांडिया खेळणं असेल, यात्रेत फिरणं असेल, आपल्या नाशिक आणि आजूबाजूच्या विविध देवीच्या मंदिरांमध्ये आपण दर्शनाला जात असू, असं सगळं आपलं गेल्या 3 दिवसापासून सुरू झालंय. आणि या बऱ्याच महिलांचे उपास सुद्धा असतील. तर एकूणच हा नवरात्रोत्सव खूप छान आपण दरवर्षी साजरा करत असतो, एक वेगळा उत्साह आपल्या प्रत्येकामध्येच येत असतो. तर असंच ज्यावेळेला मी वारली चित्र संस्कृतीचा अभ्यास करत होतो, आदिवासी समाजातल्या काही प्रथा परंपरा कशा आहेत, त्याच्याशी आपलं काही मिळतं जुळतं असं साम्य आहे का, अशा सगळ्या त्या गोष्टींचा अभ्यास करत असताना काही गोष्टी माझ्या समोर आल्या, काही गोष्टी मी अनुभवल्या, तिथे पाड्यावर जाऊन काही गोष्टी बघितल्या. तर ह्या सगळ्याचं कुठेतरी नोंद करावी म्हणून एका लेखाचं लिखाण मी केलं, ज्याचं नाव आहे भोंडवाई. आणि तो लेख एका वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाला होता, तर त्याच लेखाचं अभिवाचन मी आज करणार आहे. लेखाचं नाव आहे भोंडवाई. तर ऐकूया भोंडवाई या लेखाचं अभिवाचन. गौरी गणपतीची बोळवण यथासांग पार पडते, बघता बघता पितृपक्षही मागे सरला जातो आणि अंबाबाईची ओटी हातात घेऊन अश्विन दारात उभा राहतो. घरोघरी देवळी रावळी घट बसतात आणि सर्वत्र घंटानाद कानावर ऐकू येतो. पावसाची रिपरिप थांबते, सूर्यनारायणाला आपले हातपाय पसरता येतात. वातावरणात एक प्रकारचा उबदारपणा असतो, पानाफुलात नवे चैतन्य येते, फुलझाडं बहरतात, त्यातही चेंडू विशेष खुशीत असतो. जिथे बघाल तिथे पिवळा केशरी झेंडू डोलत असतो. आदिवासी पाड्यांवर या दिवसात काही वेगळीच मजा असते, त्यांचे आणि आपले सण काही प्रमाणात सारखेच असतात. आपण जसे हे 9 दिवस देवीचं नवरात्र साजरं करतो, भोंडला किंवा भुलाबाई खेळतो, त्याचप्रमाणे आदिवासी लोक भोंडवाई हा सण साजरा करतात. दसऱ्याच्या दिवशीही आपल्यासारखाच गवताचा रावण तयार करून गावाबाहेर तो दहन करतात. आणि एक गोष्ट मात्र ते नक्की करतात, ते म्हणजे त्यांची ओळख असलेला तारपा नाच. आदिवासींमध्ये स्त्री पुरुष समानता तर आहेच, त्याचबरोबर अशिक्षित असूनही एक प्रकारची वैचारिक प्रगल्भता देखील आहे. हे सांगण्यामागचं कारण असं की माझ्या एका वारली चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनाला पद्मश्री कैलासवासी जिव्या सोमा मसे आणि त्यांच्या पत्नी सौ पवनी आजी हे दाम्पत्य आलं होतं. आपण ज्याप्रमाणे एखाद्या समारंभाला जाताना केसात फुलं किंवा गजरा माळतो, तसं त्या पवनी आजीने तिच्या छोट्याशा केसाच्या आंबाड्यात झेंडूची फुलं घातली होती. हे बघून मला क्षणभर हसूच आलं, परंतु नंतर वारली लोकजीवनाचा अभ्यास करताना काही गोष्टींची उकल झाली. आदिवासी स्त्रियांना झेंडूच्या फुलांचं विशेष आकर्षण आहे. अश्विन महिन्यात झेंडूच्या रोपांना फुलं यायला सुरुवात होते आणि दिवाळ बारसीपासून हे लोक झेंडूची फुलं वापरायला सुरुवात करतात. या फुलांना ते मखमलची फुलं असं म्हणतात. ती केसात माळण्याबाबतीत आपल्यात आणि त्यांच्यात एक मोठी विषमता आहे, ती म्हणजे त्यांच्याकडे फुलं केसात माळण्यासाठी स्त्री ही सवाष्णच असायला हवी असं बंधन नाही. ही फुलांची मखमल त्या स्त्रियांना अगदी आयुष्यभर उपभोगता येते. धन्यवाद. आत्तापुरतं इथेच थांबते, भेटूया पुढच्या भागात.

0: श्रोते हो नमस्कार. आपण लवाद या विषयावरती गप्पा मारतो आहोत. आपल्या सोबत आहेत डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं. सर आपण लवादाच्या बद्दल सलोख्याची कार्यपद्धती या विषयावरती गप्पा मारत होतो.
1: हो
0: सर, तुम्ही जी माहिती सगळी सांगितली
1: हो,
0: या सगळ्या याच्यामध्ये समझोत्याच्या कायद्यामध्ये माननीय उच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकते का?
1: माननीय उच्च न्यायालय किंवा ज्याला आपण हायकोर्ट असं म्हणतो, तो या कायद्याची सुसंगत नियम, या कायद्याला जे काही नियम जे असतात ते जर का सुसंगत असतील तर ते केव्हाही करू शकतात, असे त्यांना अधिकार आहेत. आणि जर का आवश्यक वाटलं तर त्या प्रक्रियेत ते हस्तक्षेप सुद्धा करू शकतात.
0: पण मग म्हणजे उच्च न्यायालयाला या कार्यपद्धतीचं नियम हे बनवण्याचा पण अधिकार आहे?
1: होय, जर का ते सुसंगत असतील किंवा जर का परिस्थितीने किंवा एखाद्या कारणवश माननीय उच्च न्यायालयाला हस्तक्षेपाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नसेल तर नक्कीच.
0: या सगळ्यामध्ये ज्या अडचणी येतील त्या केंद्र शासन सुद्धा कशा पद्धतीने दूर करतो?
1: या कायद्याची अंमलबजावणी करताना जर काही अडचणी येत असतील तर त्या विशेष आज्ञापत्र किंवा ज्याला आपण ऑफिशियल गॅझेट म्हणतो ते काढून त्याच्यामध्ये प्रकाशित करून रद्द करता येतात. मात्र या सगळ्या कायद्याशी ज्या सुसंगत असाव्या लागतात आणि कायदा अस्तित्वात आल्यापासून 2 वर्षाच्या आतमध्येच त्या करता येऊ शकतात, किंवा मग संसदेमध्ये त्याविषयी सुधारणेचं मंजूर विधेयक करून त्याप्रमाणे त्याचं कायद्यामध्ये सुद्धा रूपांतर करता येऊ शकतं.
0: सर आपण जे काही लवाद या विषयावरती बघतो आहोत वेगवेगळ्या कार्यपद्धती
1: हो,
0: त्याच्यामध्ये आपण मागेही पण बोललो होतो
1: हो,
0: पण हे कौटुंबिक वाद जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा ही पद्धत उपयुक्त ठरू शकते का?
1: हो हो नक्कीच, पण जे गोपनीय फार महत्वाची असते त्याच्यामुळे ती पण उपयुक्त ठरू शकते.
0: सर जसं कौटुंबिक वादासाठी म्हटलं
1: हो,
0: तसंच सामाजिक वादांसाठी ही पद्धत उपयुक्त ठरते का आणि कशी ठरते?
1: नक्कीच उपयुक्त ठरू शकते, पण काय होतं की सगळेच पक्ष याच्यामध्ये गोपनीयता पाळतील अशी काही खात्री देता येत नाही, त्याच्यामुळे संमिश्र उपयुक्तता असंच म्हणावं लागेल तिथे.
0: जसं आपण कौटुंबिक किंवा सामाजिक म्हटलं
1: हो,
0: तसं बऱ्याच वेळेला 2 राज्यांमध्ये सुद्धा वाद असतात
1: होय,
0: पाणी वाटपाबद्दलचे कर्नाटक आणि महाराष्ट्राचे.
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
0: असे जे काही वाद असतील
1: हो,
0: त्याच्यासाठी सुद्धा ही पद्धत उपयुक्त ठरते.
1: हो हो नक्कीच, पण दोन्ही राज्य जर का खरंच प्रामाणिकपणे तयार असतील आणि मध्यस्थ हा दोन्ही राज्यांना आदर वाटणारा, निपक्षपाती, जाणकार, अनुभवी आणि स्वतंत्र असेल तर नक्कीच.
0: आता आपण म्हणजे कौटुंबिक, सामाजिक, 2 राज्य याच्याबद्दल बोललो
1: हो,
0: तसेच अनेक वाद जे आहेत ते आंतरराष्ट्रीय सुद्धा असतात
1: हो हो.
0: मग आंतरराष्ट्रीय पातळीवरचे वाद सुद्धा अशा पद्धतीने हे करता येऊ शकतात, सोडविले जाऊ शकतात?
1: हो हो नक्कीच, पण काय होतं की फार कमी वेळात त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात. याचं कारण असं की प्रत्येक राष्ट्राचे स्वतःचं आणि आंतरराष्ट्रीय हितसंबंध वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळे हितसंबंध असतात आणि ते हितसंबंध सुद्धा परिस्थितीनुसार बदलत असतात, त्याच्यामुळे फार अतिशय कमी वेळा त्यांचा उपयोग झाल्याचं दिसून येतं असंच म्हणावं लागेल.
0: असं काही उदाहरण आहे?
1: काश्मीर प्रश्नात आम्ही असं बोलायला नकोय, पण काश्मीर प्रश्नावरती असे खूप प्रयत्न झाले आणि आपण बघितलेलं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे गॉडफादर असे राष्ट्र जे होती आपल्या म्हणजे भारताच्या पाठीमागचे राष्ट्र किंवा पाकिस्तानच्या पाठीमागचे, म्हणजे अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर अमेरिका किंवा रशिया, यांचेसुद्धा पूर्वी त्या प्रकरणामधले पाकिस्तानमधले भारतामध्ये सुद्धा त्यांचे व्यापारविषयक धोरणांमुळे हितसंबंध हे बदलत गेले पूर्णपणे. त्याच्यामुळे पूर्वी जर काश्मीर प्रश्नात जितकं महत्व होतं किंवा जितका त्यांचा विरोध होता तो आता खूप बदललेला आपल्याला नक्कीच दिसून येईल.
0: क्या बात आहे सर, खरंच तुम्ही खूपच सुंदर माहिती याबद्दलची आमच्या श्रोत्यांना दिलेली आहे, पण वेळ मला सांगते इथं थांबायला पाहिजे.
1: हो
0: ते आला धाने आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारा, खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: श्रोतेहो हे होते डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे. लवाद या विषयावरच्या वेगवेगळ्या प्रोसिजरबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारत आहोत. पुन्हा भेटूयात.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो सावित्री अभय कश्य आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आज सुद्धा माझ्या बरोबर सावित्री घेऊन मी हजर झालेले आहे आणि अर्थातच आज आपण कोणाशी बोलणार आहोत तेही मी तुम्हाला सांगते. श्रोते हो आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मालेगाव इथून सौ योगिता जाधव मॅडम. त्यांचं बीएड डीएड झालेलं आहे आणि त्यांचा सगळा प्रवास आता आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. अॅबॅकशी त्यांचा संपर्क कसा झाला, पुढे त्या आता काय करतायत, आधी त्या काय करत होत्या, हे सगळंच आता त्यांच्याशी आपण चर्चेतनं जाणून घेऊया. योगिता ताई खूप खूप स्वागत त्याच्या कार्यक्रमात.
1: धन्यवाद ताई. आणि सर्वप्रथम मी आज मला ही जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करते.
0: नक्कीच खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. मला तुमचं खरंच कौतुक करायला आवडेल की मालेगावहून तुम्ही इथे आलेला आहात. श्रोत्यांना मला जरूर सांगायला आवडेल की ब्रेनट्रेनची फॅमिली केवळ नाशिकपुरतीच मर्यादित नाहीये तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक टीचर्स कार्यरत आहेत. मागच्या सुद्धा सांगलीहून आपल्याकडे एक टीचर आलेल्या होत्या, त्यांची आपण मुलाखत ऐकली होती आणि आज तुम्ही मालेगावहून आलेल्या आहात. मूळच्या तुम्ही कुठल्या आहात?
1: मी मूळची मालेगाव पासून 6 किलोमीटरवर माझं माहेर वजीरखेड म्हणून.
0: बर.
1: आणि सासर माझं मालेगाव प्रॉपर.
0: अच्छा.
1: माझं बालपण आणि माझं जे 10वीपर्यंतचं शिक्षण झेडपीच्या शाळेत झालेलं.
0: बर.
1: त्यानंतर मी कॉलेज 11वी 12वी मालेगावला सायकलवर अपडाऊन करून.
0: बर.
1: त्यानंतर मी डीएड केलं.
0: अच्छा.
1: डीएड झाल्या माझं लग्न झालं.
0: बर.
1: आणि मग लग्नानंतर मी परत माझं शिक्षण चालूच ठेवलं. लग्नानंतर मी बीए केलं.
0: अच्छा.
1: बीए झाल्यानंतर मग मुलं घर फॅमिली सांभाळत तोपर्यंत मग मी 8 वर्ष काही केलं नाही.
0: बर बर.
1: आणि मग त्यानंतर मी माझे कोचिंग क्लासेस चालू करण्याचा विचार केला.
0: बर.
1: की आधी मी स्कूलमध्ये जायचा विचार केला परंतु मग आमचे फॅमिली फ्रेंड सर्कल त्यांचं म्हणणं घरी सासरे मुलं असताना घरातून 7 वाजता बाहेर निघायचं, त्यानंतर 2 वाजेपर्यंत स्कूल करा आणि मग एवढा वेळ देणं शक्य नव्हतं. मग त्याच्यामुळे मग मी एका विद्यार्थ्यापासून क्लास चालू केला.
0: बर.
1: आपले रेग्युलर
0: कोचिंग क्लासेस.
1: हा. मग एका विद्यार्थ्याचे 5 झाले. त्यानंतर मग माझा मुलगा फर्स्ट स्टँडर्डला असताना त्याने अबॅकस त्याच्या शाळेत चालू झालेलं होतं.
0: बर.
1: त्याने तिथे जॉईन केलं
0: आणि
1: मग त्याने केल्यानंतर मग माझे रेग्युलर कोचिंग चालू असताना मला वाटलं की आता आपणही शिकावं अबॅकस नेमकं काय असतं. मग मी एका फ्रँचायझी बरोबर जॉईन झाले.
0: बर.
1: आणि मग त्या फ्रँचायझी बरोबर जॉईन झाल्यानंतर मी माझं 1 वर्ष 2 विद्यार्थी होते अबॅकसला.
0: बर बर.
1: फीज स्ट्रक्चर मेन म्हणजे त्यांचं फीज स्ट्रक्चर आणि मग सामान्य लोकांना नाही परवडत.
0: बरोबर.
1: आणि मग त्यानंतर माझ्या भावाचं लग्न झालं. भावाच्या लग्नात मला माझ्या वहिनीची बहीण ज्या आमच्या प्रियंका धनवटे ताई भेटल्या आणि मग त्यांनी मला सरांची इन्फॉर्मेशन दिली की आपली अशी अशी संस्था आहे आणि मग ते आपण म्हणतो ना एक सुवर्णयोग माझ्यासाठी तो दरवाजा उघडला एक. आणि ताई तुम्हाला सांगताना मला आता अत्यंत आनंद होईल की माझ्याकडे 250 ते 300 विद्यार्थी अभ्यास शिकताय.
0: क्या बात है, काय सांगताय.
1: हो. आणि त्यानंतर म्हणजे इतकं प्रेम आणि तुम्हाला तर आतापर्यंत सर्व स्थायी सरांचं जेवढं पाहिजे तेवढं भरपूरहून कौतुक केलं. एक बंधू तुल्य मोठा भाऊ काय असतो ते सरांमध्ये आम्हाला दिसलं. आम्ही सरांचे आयुष्यभर ऋणी राहू कारण की एक सामान्य गृहिणी होते मी.
0: बरोबर.
1: काहीच नव्हतं. 5 ते 10 विद्यार्थ्यांना मी शिकवत होते पण त्यानंतर मी अबॅकस सरांकडे जॉईन झाले मागच्या मे महिन्यात 1 वर्षापूर्वी. तर मी सरांनी मला सांगितलं जॉईन झाल्या 8 दिवसात मी समर कॅम्प घेतला. मे महिना होता, विद्यार्थ्यांना सुट्ट्या.
0: हो.
1: मग मी समर कॅम्प घेतला आणि समर कॅम्प मध्ये मला 50 विद्यार्थी आणि 50 विद्यार्थ्यांनी 25 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं माझ्याकडे.
0: बर बर बर. अरे वा.
1: हा. आणि मग त्याच्यात मी जे माझे रेग्युलरचे ट्युशन त्याच्यानंतर असं काही नाही की माझ्याकडे बरेचसे विद्यार्थी झिरो लेवल आतापर्यंत मी 1000 ते 1200 विद्यार्थ्यांना झिरो लेवल फ्री शिकवली.
0: बर. अच्छा.
1: वेगवेगळ्या आता आपल्या मे महिन्यात त्यानंतर मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होईल की दादा भुसे साहेब आपले शिक्षण मंत्री 4-5 शाळा आता मे महिन्याच्या सुट्टींमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना फ्री झिरो लेवल 5-5-8-8 दिवस शिकवले.
0: बर बर बर. नक्की.
1: आणि हे सर्व फक्त आमच्या संस्थे ब्रेन ट्रेन मार्फत आम्ही करू शकलो कारण की फी तुम्ही किती घ्या किंवा मग कोणाला फ्री शिकवा सरांचं असं काही बंधन नाही आम्हाला.
0: बर बर. खूप छान वाटलं. आणि जसं तुम्ही म्हटलं की प्रत्येक शिक्षिका हेच कौतुक करते सरांबद्दल किंवा तुमच्या पूर्ण टीम बद्दल की खूप स्वतःला तुम्हाला एक आत्मविश्वास आला.
1: Yes.
0: आणि त्याच्यामुळे तुमची एक नवीन ओळख निर्माण व्हायला मदत झालेली आहे आणि खरोखर प्रत्येक शिक्षिकेने सुद्धा तितकाच उत्तम प्रतिसाद सरांना दिलेला आहे. त्या सुद्धा स्वतः कष्ट घेत आहात, तुम्ही घेता आहात आणि त्याच्या कष्टाची फळं तुम्हाला ही सगळी आता मिळत आहे. आणि मला खरंच तुमचं कौतुक वाटलं की मालेगाव सारख्या शहरामध्ये राहून 250-300 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं आणि जसं तुम्ही म्हटलं की 1000 ते 1200 विद्यार्थ्यांना तुम्ही फ्रीमध्ये झिरो लेवल शिकवलेली आहे, खरंच तुम्हा सगळ्यांचं खूप कौतुक आहे. मग आता घरचं रुटीन आणि क्लासेस कसे चालू आहेत?
1: आता माझा मुलगा एक 5 वर्षाचा आहे. मॅडम मला सांगताना म्हणजे खरंच माझे सासरे आज त्यांचं वय 75 आहे. माझा मुलगा 5 वर्षाचा ज्युनियर केजीला आहे. तो शाळेतून 12 वाजता येतो. मी स्कूल पण जॉईन केलेली आहे. मी स्कूलला जाते 11 ते 1:30.
0: बरं.
1: त्याच्यानंतर तो येणं, त्याचं आवरणं, त्याचे कपडे चेंज, त्याला खाऊ घालणं पासून मिस्टर त्याला घेऊन येतात. मिस्टरांचा आणि सासऱ्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी आजवर इथपर्यंत पोहोचले. कारण की ते दोघं म्हणजे मला कधीच म्हटले नाही की नको की घराकडे लक्ष कोण देईल. माझे सासरे रिटायर BSNLला होते.
0: अच्छा.
1: आज हो त्याच्यामुळे मी घर सांभाळून आणि मुलं सांभाळून आणि मेन आनंद हा आहे की एवढ्या विद्यार्थ्यांना पण शिकवते. पण घराकडे पण दुर्लक्ष नाही, मुलांकडे नाही आणि सर्व व्यवस्थित चालू आहे. आणि म्हणूनच ब्रेन ट्रेनचे जास्त धन्यवाद यासाठी की कमी वेळेत आणि जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो.
0: बरोबर. मग आता हे क्लासेस तुमचे ऑनलाईन चालू आहेत की कसे?
1: ऑफलाईन.
0: दोन्ही
1: ऑनलाईन ऑफलाईन. हो. ऑनलाईनला माझ्याकडे 40-45 विद्यार्थी आहेत.
0: बर.
1: आणि ऑफलाईनला आहेत आणि स्कूलला आहेत असे सगळे मिळून 300 ते 350 विद्यार्थी माझ्याकडे शिकतात.
0: खूप छान. आता तुम्हाला स्वतःला अभ्यासाचं काय वेगळेपण वाटलं?
1: अबॅकस. अबॅकस म्हणजे आतापर्यंत तर सर्वांनी हेच सांगितलं आहे की अबॅकस ही ब्रेन जिम आहे.
0: हो.
1: पण अबॅकस असा विषय आहे मॅम की आता बऱ्याचशा पालकांचा क्लास लावल्यानंतर मग बऱ्याचशा पॅरेंट्स कडून मला असं कळालं की बाकीचे पॅरेंट्स म्हणतात की आमच्या मुलांना इतका अभ्यास आहे, मग त्याच्यात अबॅकस कुठून? पण अबॅकस हा काही म्हणजे बॉदरचा विषय नाही, एन्जॉय.
0: बरोबर.
1: गेम आहे हा. मुलांना जसा गेम खेळायला आवडतो. आता माझ्याकडे ज्युनियर सिनियरच्या ज्या मुली आमची जी फिंगरिंग मेथड आहे ते त्यांना 99% ज्यावेळेस फर्स्ट डे किंवा सेकंड डे मध्ये ते 99% शिकून जातात. 22+22+55-66 answer is 33. त्यांना इतका आनंद वाटतो, खूप एन्जॉय करतात ते.
0: बरोबर.
1: लहान मुलं. आणि मग म्हणून मला पालकांना हेच सांगावं वाटेल की अबॅकस म्हणजे हा काही माझ्याकडे येणार. मी डेली क्लासेस घेते मॅम अबॅकसचे बाहेर. वीकली 2 days 1 day.
0: बरोबर.
1: मालेगावात एकमेव असा क्लास असेल माझा की मी डेली क्लासेस घेते.
0: अच्छा.
1: हा. आणि डेली क्लासेस घेतल्यामुळे मुलांचा फायदा असा होतो की मुलांची खूप जास्त प्रॅक्टिस होते.
0: बरोबर.
1: आणि बऱ्याच पालकांना असं वाटतं की रोज नको, तर ते वीकली पण 2 days पाठवतात.
0: तीच
1: तीच 3 महिन्यात लेवल कम्प्लीट होते. 3 महिन्याच्या वर माझ्याकडे विद्यार्थी 6 महिने पण बसतो.
0: बरं.
1: त्याच्यामुळे आणि अबॅकस मी मुलांना सांगताना काय सांगते की आपण ज्यावेळेस हे 2+2+5+20 फक्त एवढं नाही शिकत, हे आपल्या माइंडला रिकॉल होतं आणि गणित तर सुधारतच.
0: बरोबर.
1: पण त्याचबरोबर अरे वा मला हे येतं, अरे वा मला किती छान जमतंय. मुलांना हा आत्मविश्वास होतो मग त्यामुळे त्यांचं गणित. आणि मी मुलांना एकच पॉझिटिव्ह सरांचं एक वाक्य, मला हे जमणार आहे, मी हे करणार आहे. मला पण सुरुवातीला वाटत नव्हतं. मी सरांना बोलले मी समर कॅम्प घेऊ कसा सर. मी 10 वेळा सरांना कॉल केले. सरांनी मला 10 वेळा ताई तुम्ही सुरुवात तर करा ना, मी आहे ना. रोज कॉल, सर आज काय ऍक्टिव्हिटी घेऊ, सर आज काय ऍक्टिव्हिटी घेऊ. आणि आज मला विचारायची पण नाही गरज पडत ना. सरांनी इतकं ट्रेन केलं, हे घ्या ते घ्या. आमचे बोथ हँड रायटिंग प्लस पॉइंट.
0: बर.
1: आम्ही मुलांकडनं बोथ हँड रायटिंग करून घेतो.
0: बर बर बर. अच्छा.
1: बोथ हँड रायटिंगचा मुलांना खूप जास्त फायदा होतो. दोघं हाताने मुलं ज्या वेळेस लिहितात त्यांना खूप आनंद होतो. हे हाताचा हँड रायटिंग बघा, हे हाताचा हँड रायटिंग बघा. आणि आता काही विद्यार्थी एका हाताने 2 चा टेबल 3 चा 12 चा 14 चा असं पण लिहितात.
0: क्या बात आहे.
1: हो.
0: खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. आणि जसजसं तुम्ही याच्यामध्ये येत गेला तसतसं तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होत गेला आणि ते आम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळतंय. मला पुढे आपल्याला असा प्रश्न विचारायचा की जसं तुम्ही म्हटलं की आठवड्यातनं एकदा दोनदा क्लासेस बऱ्याच ठिकाणी आजही घेतले जातात पण तुम्ही रोज क्लासेस घेतात, तर ह्याच अनुषंगानं मला आपल्याला असं विचारायचं की अबॅकसच्या 7 ते 8 लेवल्स असतात, तर त्या कम्प्लीट झाल्यानंतर समजा आपण त्या वापरात राहिलो नाही किंवा ते प्रॅक्टिस रोजची रोज करत राहणं किती गरजेचं आहे, आपण काय सांगाल?
1: म्हणजे प्रॅक्टिस तर करणं गरजेचंच आहे, पण एकदा जर मुलांच्या जर 7 लेवल झाल्या ऑलरेडी मॅम याच्यात काहीच नाही. फक्त 10 ते 12 फॉर्म्युलेज असतात.
0: बर.
1: ते फॉर्म्युले एकदा जर मुलाने माइंड मध्ये ठेवले की 4 चा फ्रेंड 1 आहे, 1 चा फ्रेंड 4 आहे, 2 चा फ्रेंड 3 आहे, 3 चा फ्रेंड 2 आहे, कुठे तुम्ही लाखापर्यंत जा करोडपर्यंत जा तुम्हाला तो फॉर्म्युला तोच युज करायचा आहे.
0: बर.
1: त्याच्यामुळे एकदा जर मुलाने हे केलं आणि 7 लेवल त्याच्या कम्प्लीट झाल्या तर मला नाही वाटत तो मुलगा कधी आयुष्यात अबॅकस विसरेल असं मला वाटतं.
0: बर बर बर. पालकांना किंवा मुलांना तुम्ही काय सांगाल आता?
1: मला पालकांना एवढं सांगायचं इच्छा आहे की अबॅकस भरपूर पालकांचा गैरसमज असेल किंवा ज्यांना आवडत असेल अबॅकस की अबॅकस हे खरंच एक आजच्या काळाची गरज आहे. मुलं मोबाईलकडे जास्त प्रमाणात वळत आहेत.
0: बरोबर.
1: त्यामुळे त्यांना अबॅकस शिकवणं हे फार म्हणजे एक गणित चांगलं होतं म्हणून नाही की एक ब्रेन जिम जशी शरीराला व्यायामाची गरज आहे तशीच
0: मेंदूलाही
1: आपल्या व्यायामाची गरज आहे. त्याच्यामुळे ते आणि मुलांनी फक्त हे मला जमणार आहे, हे मला करता येणार आहे हा जर एक पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवला ना तर आपोआप सर्व जमतं.
0: नक्की नक्की. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि ती पॉझिटिव्हिटी तुमच्या बोलण्यातनं सुद्धा जाणवते, तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं सुद्धा आम्हाला जाणवते. आणि खरंच कुठेतरी आपण काही वर्षांपूर्वी जर विचार केला की मी काही वर्षापूर्वी मी काय करत होते,
1: माझं मला वाटतं, मी एकदम फ्रँकली सांगते, मी 8 वर्षापूर्वी माझ्या म्हणजे आई वडिलांनी एवढं डिअर केलं, एवढं शिकवलं मला, आणि मी काहीच नाही करत ते. मग कुठेतरी वाटायचं, सासूबाईंची पण इच्छा होती, कोरोनामध्ये माझ्या सासूबाई ऑफ झाल्या, त्या पण मला नेहमी म्हणायच्या की तुझं शिक्षण झालंय, कर काहीतरी, पण मी डेअरिंग नाही केली. पण नंतर मुलगा पहिलीला गेल्यानंतर, बाहेर गेल्यानंतर वाटायला लागलं वेळ आहे माझ्याकडे, मग मी काय करू घरी बसून, एवढं आपलं जर शिक्षण झालंय. आणि मॅम मला तुम्हाला सांगताना आनंद होईल की मला 10वीला मॅथ्स मध्ये 150 पैकी 148 मार्क्स होते.
0: क्या बात है.
1: हो, आउट ऑफ म्हणजे फक्त एक मार्क्स कुठे कट झाला तुम्ही अजून पण विचार करते. हो, माझं मॅथ्स आणि इंग्लिश, आज पण माझे इंग्लिश जे शिक्षक आहेत ते वजीरखेडाला मुख्याध्यापक आहेत. मी वजीरखेडाला पण माहेरी पण माझ्या अबॅकसची एक बॅच घेतली.
0: बर,
1: तर तिथे त्यांना पण खूप प्राऊड फील झाला की आपली स्टुडंट. आणि मी शिक्षक दिन असला की मुख्याध्यापिका मी शाळेत असायचे, त्याच्यामुळे आजही माझे शिक्षक मला भेटले ना. आणि माझ्या एक टीचर माझ्याच कॉलनीत राहतात, त्या म्हणतात योगिता तू करून दाखवलं काहीतरी, आज तुझी ओळख स्वतःची. म्हणजे एक सामान्य हाऊस वाईफ ते इथपर्यंतचा हा प्रवास फक्त आणि फक्त सरांमुळे. कारण की कसं आहे मॅम, मी बाहेर दुसरी फ्रँचायझी आधी जॉईन केली होती, तिथे फी स्ट्रक्चर, आणि मला म्हणजे असं वाटायचं की हे बाकीच्या मुलांना पण जमलं पाहिजे.
0: बरोबर.
1: आजही काही मुलं मॅम मला सांगताना आनंद होईल की फक्त किटचे पैसे देऊनही माझ्याकडे अभ्यास शिकतात, 300 रुपये भरूनही शिकतात.
0: बर,
1: असं काही नाही की फीज पाहिजे. आणि काही माझे रेग्युलर क्लासेस चालल्यामुळे मी काय सांगते मुलांना, घरी जाऊन त्रास देतात ना तुम्ही, तर बॅच चालू आहे बसा ना तुम्ही, घरी जाण्यापेक्षा एक तास टाइमपास कराल ना, त्याच्यापेक्षा बसा आणि शिका. ते मुलंही न क्लास लावलेले मुलंही छान करतात, असं काही नाही. त्याच्यामुळे अबॅकस आणि आमची ब्रेन ट्रेन जी फॅमिली आहे, ब्रेन ट्रेन बद्दल जर आमच्या संस्थेबद्दल जर सांगायचं तर ही एनजीओची संस्था आहे.
0: बर.
1: आणि मला तर म्हणजे बाकीच्यांनाही सांगायला आवडेल, बाकीच्या महिलांना, की त्यांनी ही जरूर ज्या म्हणजे स्वावलंबी व्हायचं असेल, स्वतःच्या पायावर काहीतरी करून दाखवायचं असेल, जिद्द असेल, मनात भीती असेल की मी काय करू, तर सरांशी नक्की एकदा संपर्क करावा त्यांनी.
0: बर.
1: आणि ब्रेन ट्रेन अबॅकस अकॅडमीशी जॉईन व्हावं, नाही काही तर स्वतःसाठी तरी शिकावं. अबॅकस हे एक एन्जॉयबल आहे. त्याचबरोबर मी आधी कोचिंग घ्यायला घाबरत होते, आज मी अबॅकस पण घेते, वैदिक मॅथ्स पण घेते, रोबोटिक्स पण माझे क्लासेस आता चालू होत आहेत. मला अजून सांगताना असा आनंद होईल की मागच्या वर्षी मे महिन्यात अबॅकस जॉईन केलं आणि त्यानंतर माझ्याकडे जवळजवळ 70-80 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालं. आणि मग त्यानंतर संख्या वाढत होती आणि मग सरांनी आम्हाला आता नारी शक्तीसाठी सुद्धा आमंत्रित केलं, नारी शक्ती सन्मान पुरस्कार दिला आम्हाला. आणि त्यानंतर आताच मागच्या महिन्यात मला बेस्ट क्लासचा अवॉर्ड सुद्धा मिळाला. म्हणजे हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की एक सामान्य गृहिणी असताना सुद्धा नारी शक्ती अवॉर्ड आणि त्यानंतर बेस्ट क्लासचा अवॉर्ड मला मिळाला. म्हणजे आमच्या सरांचं एक ब्रीद वाक्य आहे की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि ते समाजाला आपण दिलं पाहिजे, या उद्देशाने आमची संस्था काम करते की प्रत्येकाला अबॅकस ही काय फक्त श्रीमंतांनी शिकण्याची गोष्ट नाहीये, की सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पण हे भेटलं पाहिजे, हे नॉलेज त्यांना मिळालं पाहिजे.

0: जरूर या पर्यायाचा विचार करायला हवा. आणि घरात बसून उत्तम जर आपल्याला काही देता येत असेल तर ते सुद्धा नक्की आपण करू शकतो, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकतो. आणि ह्या कार्यक्रमातून श्रोत्यांना मला हेच आपल्याला सांगायचं की ब्रेन ड्रेनच्या माध्यमातून आज कितीतरी महिला स्वतःच्या पायावरती उभ्या तर आहेच, पण शिवाय उत्तम ज्ञानदानाचं कार्य करत आहेत आणि त्यातनं समाधान त्या मिळवत आहेत आणि देतात सुद्धा आहे.
1: आणि म्हणजे मला एवढं सांगावं असं वाटेल की आतापर्यंत 1000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो, आता माझी मुलं लहान आहेत त्याच्यामुळे, पण पुढे भविष्यात आमच्या ब्रेन ट्रेन फॅमिली बरोबर खूप जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहोचायचंय. सरांचं स्वतःचं स्वप्न आहे, सरांनी 20,000 विद्यार्थ्यांना फ्री शिकवलंय, सरांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला सरांच्या मागे जायचं आहे.
0: नक्की खूप छान.
1: आणि ह्या सर्व प्रवासात मी फक्त एकच सांगेल की माझे मिस्टर माझ्या सासऱ्यांचा जर सपोर्ट नसता तर मी इथपर्यंत नसते पोहोचू शकले, त्यामुळे त्यांचे पण आभार.
0: नक्की नक्की. आणि हा प्लॅटफॉर्म त्याचसाठी की आपण ही कृतज्ञता व्यक्त करायची आहेच, कारण आपल्या यशात त्यांचाही वाटा असतो आणि त्याचं ज्याचं श्रेय आपण त्याला दिलं गेलंच पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने आज छान मनमोकळ्या गप्पा मारल्या त्या ऐकून आम्हालाही खूप छान वाटलं आणि इथे आलात, इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद.
1: आपलेही मॅम धन्यवाद, आणि आमच्या ब्रेन ट्रेन फॅमिलीचे जे आम्हाला त्यांनी एवढा मोठा स्टेज हा सावित्रीच्या लेखी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: नमस्कार श्रोते हो, मराठा सेवा संघाचे नाशिक शहर अध्यक्ष नितीन सुगंधीजी आज आपल्याकडे आलेत. नितीनजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
0: नितीनजी, पहिल्यांदा तर मराठा सेवा संघाच्या नाशिक शहर अध्यक्षपदी तुमची निवड झाली, तुमचं खूप खूप अभिनंदन.
1: धन्यवाद सर.
0: मला सुरुवातच याच्यावरनं करावीशी वाटते की हे मराठा सेवा संघ नेमकं काय आणि त्याचं काम कसं चालतं.
1: सर, सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ. मराठा सेवा संघ हा ॲडव्होकेट पुरुषोत्तमजी खेडेकर सर यांनी 1990 साली स्थापन केलेला मराठा सेवा संघ आहे. मराठा समाजाबरोबरच जे गरजू आणि बहुजन समाजातील युवक असतील, अधिकारी असतील, या सर्वांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांची उद्योगाची जडणघडण करणे, त्यांच्या विचारांची जडणघडण करणे आणि त्यांना उद्योग असेल, शैक्षणिक असेल, या सर्व पातळीवर स्थिर स्थावर करणे हा मराठा सेवा संघाचा एक मुख्य उद्दिष्ट आहे. आणि त्याकरता मराठा सेवा संघाचे 32 कक्ष आपण निर्माण केलेले आहे. संभाजी ब्रिगेड असतील, जिजाऊ ब्रिगेड असेल, मराठा उद्योजक कक्ष असेल, केशवराव भोसले संगीत कक्ष असतील, वैद्यकीय कक्ष असेल, विधी कक्ष असतील, असे 32 कक्षांची निर्मिती मराठा सेवा संघाची केलेली आहे.
0: नाशिक शहराचं काम कसं चालतं मग याच्यात?
1: आता नाशिक शहरात आपले मुख्यत्वे 4 कक्ष सध्या कार्यरत आहेत. मराठा सेवा संघ मुख्य कक्ष, ज्यामध्ये अनेक आयएएस आयपीएस अधिकारी असतील, कर्मचारी वृंद असतील, क्लास 1 लेवलचे अधिकारी असतील, त्याचबरोबर जे रिटायर झालेले असतील असे अधिकारी वर्ग, या सर्वांचं मिळून मराठा सेवा संघाचं या नाशिक शहरात उद्योजक कक्षासह काम चाललेलं आहे. आमचं दर बुधवारी उद्योग कक्षाची राजश्री शाहू पॉलिटेक्निक कॉलेजला मीटिंग होत असते. त्यामध्ये सर्व उद्योजक एकत्र येतात, एकमेकांचा व्यवसाय एकमेकाला समजून सांगतात, एकमेकांच्या व्यवसायाला पूरक काम कसं करता येईल, एकमेकांना पुढे कसं जाता येईल यावर विचारमंथन होतं. वेगवेगळे प्रवक्ते, वेगवेगळ्या क्षेत्रातील प्राविण्य असलेले प्रवक्ते त्या ठिकाणी बोलवले जातात, त्यांचं मार्गदर्शन घेतलं जातं. आपल्या विश्वास रेडिओचे विश्वास ठाकूरजी सर सुद्धा त्याला येऊन गेलेले आहेत, त्यांचंही मार्गदर्शन लाभलेलं. ज्या ज्या क्षेत्रात ज्या ज्या गोष्टींचं प्राविण्य व प्रभुत्व आहे अशा लोकांकडून मार्गदर्शन घेऊन उद्योजकांना पुढे नेण्याचं काम मराठा सेवा संघ नाशिक शहरात करत असतं. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात आता आम्ही दिवाळीनंतर जपान आणि कोरियासाठी अनेक रोजगार उपलब्ध असलेले असताना आपल्या अनेक लोकांना इंग्रजी, जापानीज आणि कोरियन लँग्वेजचे आम्ही आता कोर्सेस चालू करत आहोत की ज्या माध्यमातून जपानमध्ये किती तुम्हाला उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रात उपलब्धता आहे आणि कोरियामध्ये आहे याचं मार्गदर्शन करून त्या भागात आपल्या लोकांना पाठवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.
0: नितीनजी, आपण खूप पहिल्यापासून सामाजिक याच्यामध्ये सक्रिय आहात आणि असं म्हटलं जातं नेहमी की आजचा तरुण बिघडलाय, पण मला असं वाटतं त्याला व्यवस्थित दिशात मिळणं हे जास्ती महत्वाचं असतं, काय सांगाल तुम्ही?
1: नक्कीच. आज जर आपण नाशिक शहर किंवा संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर उद्योग आणि रोजगाराकडे युवकाला वळवण्यापेक्षा जे समाजाचे मार्गदर्शक असतील, राजकारणी असतील किंवा जे काही कोणी असतील, त्यांनी आजच्या तरुणाला शिक्षण आणि उद्योगाकडे वळवणं गरजेचं आहे. पण आपण आता बघत आहात की जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणे, आरक्षणाच्या नावावर आपलं राजकारण करणे, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे मी एकदम प्रांजळपणे सांगतो, मी एका संघटनेत काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे, एनएसआय चळवळीत मी गेले 12-20 वर्ष काम करत होतो, परंतु आजच्या युवा पिढीला खरोखर मार्गदर्शन आणि रोजगाराची गरज आहे. परंतु आपले आत्ताचे राजकारणी म्हणा किंवा जे काही त्यांचे मार्गदर्शक म्हणा, ते त्यांना त्या मार्गाला नेत नाही. याकरता उद्योजक आणि शिक्षण ही चळवळ युवकांमध्ये जोरात फोफावली पाहिजे आणि आपण त्याची सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं.
0: तुम्ही म्हणजे आता सामाजिक याच्याबरोबर सुद्धा आध्यात्मिक याच्याकडे जर बघितलं आपण, तर तुम्ही आपल्या नाशिकचं ग्रामदैवत कालिका माता त्याचे सुद्धा तुम्ही सक्रिय कार्यकर्ते आहात. नवरात्राच्या निमित्ताने कालिका आणि आपला तरुण याच्याबद्दल तुम्ही काय सांगा?
1: नक्कीच. आता संस्थान श्री कालिका देवी मंदिर हे नाशिकचं ग्रामदैवत आहे. नाशिकच्या ग्रामदैवतेच्या प्रांगणात आम्ही युवकांना आणि यांना रोजगार, उद्योग याचे शिबिरं आम्ही त्या ठिकाणी भरवत असतो. रक्तदानासारखं महत्वाचं काम करण्यासाठी त्यांना आम्ही, उद्योजक असतील त्यांच्या माध्यमातून प्रेरित करत असतो. त्या ठिकाणी आम्ही गरजू रुग्णांसाठी 40 रूम्स उत्तर महाराष्ट्रातून नाशिकमध्ये उपचाराला येतात यांच्यासाठी भव्य असा भक्तनिवास त्या ठिकाणी बांधलेला आहे. जे गरजू रुग्ण असतील किंवा नाशिक शहरातील लोक असतील त्यांच्यासाठी अत्यल्प दरात आपण त्या ठिकाणी भोजन व्यवस्था सुरू केलेली आहे. आणि कालिका मंदिर आणि देवस्थानच्या माध्यमातून युवकांना माझं असं सांगणं आहे की आपण भक्ती आणि शक्ती या माध्यमातून पुढे काम केलं पाहिजे, परंतु अंधश्रद्धा त्यातून बाळगली नाही पाहिजे, अंधश्रद्धेच्या आहारी त्यातून गेलं नाही पाहिजे आणि धर्माच्या नावाखाली एकमेकांमध्ये आपण वाटलो नाही गेलो पाहिजे. आज जो प्रकार या देशात चाललेला आहे, जिल्ह्यात, शहरात, महाराष्ट्रात चाललेला आहे, तो बंद झाला पाहिजे. धर्माच्या नावाखाली धर्मांधता वाढून आजचा तरुण त्यात भरडला नाही गेला पाहिजे. कालिका संस्थांच्या माध्यमातून किंवा सोशल ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण त्या तरुणांना एवढंच सांगू शकतो की त्यांनी धर्माच्या माध्यमातून एकत्र यावे व एकमेकांना सहाय्य करून आपण कसं पुढे जाऊ शकतो, आपली पुढची पिढी यातून कशी शैक्षणिक क्षेत्रात, उद्योग क्षेत्रात काम करेल, हा धर्माचा आधार त्यांनी या गोष्टीसाठी घेतला पाहिजे असं मला वाटतं.
0: नितीनजी, आपण सामाजिकबद्दल बोललो, आपण आत्ताच धार्मिक आणि तेही अंधश्रद्धा नसावं तुम्ही सांगितलं, खूप छान सांगितलं तुम्ही. तसंच एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटला जातो मीडियाला. मीडियामध्ये सुद्धा तुम्ही चांगले कार्यरत आहात. पेपर मीडिया म्हटलं किंवा आता अनेक चॅनल्स निघालेत त्यांच्या मार्फत जे काही आजकाल दाखवल्या जातं म्हणता येईल, आमचा रेडिओ पण आहे, रेडिओच्या मार्फत आपण जनजागृती आणि हे करत असतो, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: आजचा जो मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, व्हिडिओ प्रसारमाध्यम असतील, सोशल मीडिया असेल, युट्यूब चॅनल असेल, यामध्ये युवा पिढी थोडी भरकटल्या गेलेली आहे. आणि मी निश्चितच सांगू इच्छितो की लोकशाहीचा हा जो चौथा स्तंभ आहे, या चौथ्या स्तंभाने देशाचं भवितव्य यापुढे डोळ्यापुढे ठेवलं पाहिजे. आजची पिढी किंवा आजचं जे वास्तव आहे, हे वास्तव्य अतिशय भयान आहे. ते वास्तव्य आपल्या प्रिंट मीडिया असो, दृकश्राव्य मीडिया असो, रेडिओ असो, या सर्वांनी आजच्या पिढीपुढे ठेवलं पाहिजे, लोकांची जागरूकता केली पाहिजे. राजकारण असेल, सत्ता असेल, या सर्व गोष्टी मान्य आहे, परंतु पुढे देशाला, युवा पिढीला आणि उद्योगांना, रोजगारांना ज्या गोष्टींची तीव्रता भेडसावणार आहे, त्याबद्दल सजग आत्ताच मीडियाने केलं पाहिजे. मीडियाने वास्तव दर्शन लोकांपुढे दाखवलं पाहिजे. आज शेतकरी असो, या शेतकऱ्याच्या विषयी कुठलीही मीडिया किंवा कुठल्याही प्रिंट मीडिया असेल, व्हिडिओ मीडिया असेल, हे कुठल्याही चॅनल त्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं काहीही करत नाही. आज अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आपण बघत आहात की प्रिंट मीडिया असेल किंवा लोकल चॅनल असतील, याच्यावर तुम्हाला कुठल्या बातम्या दिसतात की ज्यातून पुढच्या पिढीचंही भलं होणार नाही, शेतकऱ्यांचंही भलं होणार नाही, किंवा आपल्या महाराष्ट्राचं, नाशिकचं, शहराचं कोणाचंही भलं होणार नाही, अशा बातम्या त्या ठिकाणी दाखवल्या जातात. परंतु शेतकऱ्याचं झालेलं नुकसान, अवकाळीमुळे झालेलं नुकसान, शेतकरी हमी भाव मागतोय त्याच्याकरता शासन काही करत नाहीये, ह्या वस्तुस्थिती मीडियाने मांडल्या पाहिजे. आणि मीडिया आपण जो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो, आज तो झोपल्यासारखा मला वाटतो.
0: आपण बऱ्याच विषयांवरती बोललो, पण मला असं वाटतं राजकारणाशिवाय विषय पूर्ण होत नाही. आणि नाशिकचं राजकारण हे खूप मोठं आहे. म्हणजे आज नाशिकने मंत्री पण दिलेले आहेत, केंद्रात पण मंत्री दिलेले आहेत, असं असताना सुद्धा नाशिकचा विकास आणि नाशिकची जडणघडण ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे, खरं तर आपला नाशिक जिल्हा जो आहे तो लष्करी दृष्ट्या सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे, धार्मिक दृष्ट्या सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे आणि औद्योगिक दृष्ट्या सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. आता नुकतंच नवीन आपल्याकडे निवडणुका घोषित पण होतील जानेवारीच्या आत, या राजकीय दृष्टीने नाशिक बद्दल तुम्ही काय सांगाल?
1: स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा वारसा लाभलेला नाशिक जिल्हा आपला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांना नाशिक जिल्ह्याने बिनविरोध निवडून दिले. त्यानंतर करन्सी नोट प्रेस असेल, गांधीनगर प्रेस असेल आणि यशवंतराव चव्हाणांची देणगी आपल्याला HL सारखा कारखाना नाशिकला दिला, त्यामुळे नाशिक शहरात उद्योगधंदे उभे राहिले. परंतु नंतरच्या काळात राजकारण हे गटातटाचं, जातीपातीचं राजकारण नाशिक शहरात सुरू झाल्यानंतर उद्योगधंदे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले होते. सातपूर, अंबड यासारख्या मोठ्या औद्योगिक वसाहतीमुळे नाशिक हे ग्रामीण भाग होता, परंतु ह्या औद्योगिकरणामुळे नाशिकला पुण्या, मुंबई आणि औरंगाबाद नंतरचं शहराचं स्वरूप प्राप्त
0: झालं.
1: हा, आणि नाशिकचं वैशिष्ट्य असं होतं सर की तुम्ही पुणा, मुंबई, जळगाव, औरंगाबाद कुठल्याही शहरात जाण्यासाठी नाशिक शहरातून सर्व सोयी सवलती उपलब्ध आहेत आणि 5 तासाच्या अंतरावर सगळे शहर आहेत. नाशिक जिल्ह्याला पाण्याचं वरदान आहे, रस्त्यांचं आहे, लाईटचं आहे, तरी सुद्धा जे राजकारण गेल्या 15-20 वर्षात नाशिक शहरात फोफावलं, गुंडगिरी असेल, जातीवादाचं राजकारण असेल, एकमेकांकडे दूषित नजरेने बघायचं असेल, सत्तेसाठी ससेमीरा असेल, यात नाशिकचा विकास कुठेतरी मागं पडलाय असं मला वाटतंय. जे महापालिकेत नगरसेवक म्हणून आपले मित्र किंवा जे काही आपले बरोबरचे लोक असतील ते जातात, नाशिकचा विकास म्हणजे त्यांच्या दृष्टीने फक्त लाईट, रस्ते, पाणी आणि गटार, याच्या पलीकडं 4 किलोमीटरची पेरीफेरी असलेलं नाशिक आज 15 किलोमीटरच्या पेरीपर्यंत पोहोचलेलं आहे. त्या प्रत्येक ठिकाण आपण विकास केला पाहिजे. ज्या गोष्टी एकदम सोपं उदाहरण मी तुम्हाला देतो की ज्या गोष्टी करोडो रुपये खर्च करून आपण तयार केलेल्या आहेत जनतेच्या पैशाने, पेलिकन पार्क असेल, दादासाहेब फाळके स्मारक असेल, कुसुमाग्रज उद्यान असेल, आज त्यांची परिस्थिती काय? आपण ते उभं करण्यावर करोडो रुपये खर्च करतो, परंतु ते मेंटेनन्स राहणार. जसं बॉटॅनिकल गार्डन असेल, आज या कुठल्याच वस्तू अस्तित्वात नाही, तर त्या तशा स्थितीत ठेवणं, त्यात अजून प्रगत करणं याकडे आपण लक्ष देत नाही. औद्योगिक विकास कसा झाला पाहिजे, औद्योगिक विकासाबद्दल शहरं चांगले कसे उभे राहिले पाहिजे, पुढील 30 वर्ष शहराला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू या कशा झाल्या पाहिजे, शहराची डेव्हलपमेंट कशी झाली पाहिजे, याकडे कोणाचंही लक्ष सध्या तरी दिसत नाही. फक्त निवडून येणे आणि नगरसेवक होणे या पलीकडं आत्ताच्या पिढीला मला तरी वाटतं की 30 वर्षाचा नाशिकचा रोडमॅप त्यांनी तयार केलेला पाहिजे. अनेक उद्योजक आहेत की त्यांना या सगळ्या गोष्टी वाटतायत. नाशिकच्या लगत आता दिंडोरी असेल, गोंदा असेल, सिन्नर असेल, या ठिकाणी सुद्धा उद्योग व्यवसाय किंवा अनेक उद्योजक येत आहे. त्या सर्व संधीचा फायदा घेऊन 30 किलोमीटरची पेरीफेरी ही नाशिक शहराची विकसित झाली पाहिजे. हेच मी आत्ताच्या येणाऱ्या राजकारण्यांना, आमदार खासदार तर आता झालेले आहेत, नाशिक शहरात अनेक मंत्री होऊन गेलेले आहे. डॉक्टर डी एस आयर असताना त्यांनी आरोग्य विज्ञान पीठ आणलं, त्यानंतर नाशिक शहरात यशवंतराव मुक्त विद्यापीठ आलं, अनेक मोठे मोठे प्रकल्प नाशकात आले, पण त्यापासून नाशिक डेव्हलप काही अजून झालेलं दिसत नाही. मेडिकल कॉलेजेस नाशिकमध्ये आहेत. नाशिकला आता पुण्यानंतर शिक्षणाची पंढरी समजलं जातं. अनेक मोठे मोठे विद्यापीठ नाशकात आले. तर त्या सर्व गोष्टींचा फायदा घेऊन या राजकारण्यांनी नाशिकची प्रगती करावी असे मला वाटतं.
0: नितीनजी, खूप छान आपण चौफेर तुमच्याशी गप्पा मारल्या, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, आणि आमच्या श्रोत्यांना पण खूप छान वाटलं असेल. जाता जाता मी तुम्हाला असं विचारेल की तुम्ही आमचे जे श्रोते ऐकतायत आणि त्यातल्या त्यात नवीन पिढीचे जे मुलं ऐकतायत, नवीन तरुण पिढी ऐकते, त्यांना तुम्ही काय संदेश द्या?
1: नक्कीच. मी मला या ठिकाणी बोलवलं, मला अत्यंत आनंद झाला. सर्वप्रथम मी आपल्याच्या सर्व टीमचं खूप खूप आभार मानतो, आणि जे श्रोते आज रेडिओ विश्वास ऐकत आहे त्या युवा पिढीला मी एवढंच सांगेल की सजग भारत, चांगला महाराष्ट्र, माझा देश, माझा नाशिक, माझा महाराष्ट्र आपण चांगल्या पद्धतीने घडवावा, शिक्षण आणि उद्योगात क्रांती करावी आणि आपलं भवितव्य घडवावं, असाच संदेश मी या माध्यमातून आज युवा पिढीला देऊ इच्छितो.
0: नितीनजी, तुम्ही आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, हे होते मराठा सेवा संघ नाशिक शहर अध्यक्ष नितीन सुगंधी.

0: नमस्कार, मी डॉक्टर सुषमा दाते. आज आजच्या कार्यक्रमात बोलणार आहे सौभाग्यश्री अभय कुलकर्णी धुळे यांच्याशी. त्यांची मुलाखत घेते कारण गेल्या 20 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात त्या भरपूर काम करतात. त्यांचा विशेष म्हणजे रस्त्यावरच्या मनोरुग्णांसाठी त्या काम करतात, मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी त्या झटतात. या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ग्लोबल ह्युमन पीस चेन्नई येथे त्यांना डॉक्टरेट पण त्यांनी दिली आहे. पद्म पुरस्कारासाठी नॉमिनेशन झालंय. वुमेन्स पार्लमेंट अवॉर्डही त्यांना जाहीर झालाय. सुषमा स्वराज अवॉर्ड मिळालाय. अवॉर्डची लिस्ट खूप मोठी आहे, पण अवॉर्डपेक्षाही खूप मोठं समाधान त्यांना या कामामुळे मिळतं. जाणून घेऊया त्यांच्याचकडनं त्यांच्या कामाबद्दल. नमस्कार भाग्यश्री ताई.
1: नमस्कार.
0: तुम्ही खरं तुमचं बालपण कुठल्या जिल्ह्यात गेलं किंवा कुठल्या गावात गेलं?
1: माझं माहेर कराड. मी कराडचे असल्यामुळं कृष्णा कोयनेच्या संगमावर माझं बालपण गेलं आणि आई वडील माझे दोघंही शिक्षकी पेशातले असल्यामुळं सामाजिक बांधिलकीची जाणीव लहानपणापासूनच मनामध्ये रुजवली गेली.
0: बर, आणि मग लग्नानंतर तुम्ही धुळ्यात आलात का?
1: हा, लग्नानंतर माझं लग्न डॉक्टर अभय कुलकर्णी जे पेडियाट्रिशियन आहेत त्यांच्याशी झालं आणि सामाजिक जाणीव जी मला लहानपणापासून होती ती मला पुढे कामामध्ये काहीतरी करायची इच्छा होती, काहीतरी वेगळं समाजासाठी केलं पाहिजे ही भावना फार मनामध्ये होती आणि त्यालाच अनुरूप असा नवरा मला मिळाला. आणि समाजातील अतिशय खालच्या स्तरापर्यंतच्या लोकांशी रोज कॉन्टॅक्ट किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत असल्यामुळं त्यांचे प्रॉब्लेम्स आम्हाला लवकर लक्षात यायला लागले आणि त्या दृष्टीनं आम्ही दोघांनी मिळून हे सामाजिक कार्याला सुरुवात केली.
0: बरोबर आहे, पण फील्ड वर्क सगळं तुमचं आहे.
1: फील्ड वर्क मी
0: आणि तुम्ही प्रभुणे रामशास्त्री प्रभुण्यांच्या घराण्यातल्या ना?
1: रामशास्त्री प्रभुण्यांचं घराणं असल्यामुळं कदाचित रक्तातच असेल, पण ही जाणीव असल्यामुळं काहीतरी आपण समाजासाठी केलं तर तो जो आनंद आहे ना तो शब्दाच्या पलीकडचा आहे.
0: बरोबर. आणि तुम्हाला तुमच्या पतीचं सहकार्य मिळालं, पण ह्या मनोरुग्णांचं पुनर्वसन हे कसं तुम्हाला वाटलं करावंसं?
1: साधारण 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला एक महिला नगरपालिकेच्या तिथे अशी बघितली आणि ती वेडसर होती, तिला लोक त्रास देत होते, ती दगड मारत होती आणि हे सगळं बघत मी 2 मिनिटं उभी राहिले आणि मग माझं तिच्याकडे जेव्हा लक्ष गेलं तेव्हा असं लक्षात आलं की साधारण 9 महिन्याची ती प्रेग्नंट असावी आणि इतक्या वेड्या बाईला सुद्धा जेव्हा समाजामध्ये अत्याचार होतात तिला सोडलं जात नाही आणि मग हिच्यासाठी आता काहीतरी केलं पाहिजे या भावनेनं. खरं म्हणजे त्यावेळी काहीही यातली माहिती नव्हती की हे काम नेमकं कसं करायचं किंवा या कामाचं पुढे आपल्याला काही बक्षिसं मिळतील किंवा काही अवॉर्ड्स मिळतील याची तर यात किंचितही जाणीव नव्हती. पण मी काहीतरी हिच्यासाठी केलं पाहिजे या भावनेनं मी कामाला सुरुवात केली आणि मग ती माझी पहिली पेशंट ठरली.
0: बर, मग तिला घेऊन आलात किंवा तिचं पुनर्वसन करताना पोलिसांना रिपोर्टिंग वगैरे करावं लागलं का?
1: प्रत्येक पेशंटचं आम्ही पोलिसांना रिपोर्टिंग करतो. याचं कारण की हा पेशंट जर अचानक गायब झाला असेल आणि नंतर जर त्यांचा परिवार शोधत आला तर ते पोलिसांना माहिती असलं पाहिजे की हा पेशंट कुठे आहे. आणि याचं सांगायला मला अतिशय आनंद होतो की याचा आम्हाला उपयोगही खूप होतो कारण असे अनेक पेशंट म्हणजे जवळजवळ 100च्या वर पेशंट बरे मनोरुग्ण हे बरे होऊन व्यवस्थित आपल्या परिवारात सुखरूपपणे परत सुद्धा गेलेले आहेत.
0: जवळजवळ 100-150 मनोरुग्ण ज्यांना तुम्ही पेशंट म्हणलात, मनाचे पेशंट, हे असे रस्त्यावरच्यांना उचलून हे सगळं काम करणं. बाबा आमट्यांचीच आठवण होते की त्यांनी कुष्ठरोग्याला आणलं आणि तिथपासून ते कार्याला मोठी सुरुवात झाली. पण श्रोते हो, मला आश्चर्य असं वाटतं की एखादी स्त्री म्हणते की मी ह्या पुनर्वसन करणाऱ्या महिलेचं तिला घरात आणणार. इतर सामाजिक कार्य करणं खूप सोपं आहे, पैसे देऊन टाकणं तर फार सोपं आहे, पण असं काम करणार त्याला कुठेही पतीने विरोध केला नाही आणि मागून तर उलट मदतच केली हे फार छान आहे, कौतुकास्पद आहे. त्यानंतर तुम्ही किती महिला म्हणजे कुठल्या कुठल्या महिलांचं मुलांचं किंवा कुठल्या प्रकारचे मनोरुग्ण तुम्हाला दिसले?
1: आजपर्यंत तर जवळजवळ मी धुळे आणि धुळ्याच्या आसपासची जी छोटी छोटी खेडेगाव आहेत त्या सगळ्या गावांमधले जवळजवळ 200च्या वर मनोरुग्णांचं पुनर्वसन करण्यात यश आलेलं आहे. प्रत्येक पेशंट हे माझ्यासाठी एक आव्हान असतं, पण त्या पेशंटसाठी मी जेव्हा तयारी करते की काय याला कशा पद्धतीनं हँडल करायचं ही तयारी करून मी जात असते आणि आजपर्यंत सुदैवानं एकाही पेशंटनं माझ्यावर उलटा हल्ला केलेला नाहीये. मनोरुग्णाने माझ्यावर उलटा कधी हल्ला केलेला नाही. ते जगातल्या सगळ्या शिव्या मला त्यांच्याकडून कळलेल्या आहेत, पण माझ्याशी ते खूप व्यवस्थित वागतात. त्यांच्यामध्ये असलेला एक माणुसकीचा जो धागा असतो तो मला बरोबर सापडतो आणि मग कुठेतरी ते माझ्याशी कनेक्ट होतात आणि मग माझं सगळं ऐकायला लागतात आणि मग अशा पद्धतीनं मी त्यांचं उचलून पुनर्वसन करू शकते.
0: बरोबर, कारण हे सगळे दुखावलेले जीव त्यांना काही समजत नसतं आणि ते रस्त्यावर असतात, ते माणसाशी बोलायला पण तयार नसतात. मी असं ऐकलं की ते दगड बिगड पण मारायला कमी करत नाहीत.
1: हो हो, दगडही मारतात काही. एका तर एकाजवळ तर चाकू होता आणि मी त्याला जेव्हा अम्ब्युलन्समध्ये घेतलं त्यावेळी तो मला म्हणला माझ्याकडे चाकू आहे. तर मी त्याला विचारलं हसून, म्हटलं काय करणार आहेस, मारणार आहेस का मला? तर मला तो म्हणाला, त्याचं वाक्य मी कायम लक्षात ठेवेल, तो मला म्हणाला नाही आता मला मारायची गरज नाही, आता मी सुरक्षित आहे. म्हणजे अशा अर्थानं त्यांना तो चाकू माझ्याकडे दिलेला होता. त्याला एवढं नक्की कळलं होतं की आता मला कुणाची भीती नाहीये, आता मी खूप सुरक्षित ठिकाणी जाणार आहे. हा विश्वास त्याला माझ्याबद्दल वाटला, हेही माझ्या कामाचं क्रेडिट आहे.
0: पण हा महिलांचंच पुनर्वसन केलं की तुम्ही हा मनोरुग्ण म्हणलात, त्यामुळे पुरुषांचंही?
1: पुरुषांचं आणि महिलांचं. कारण मनोरुग्ण ही एकदा म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कॅटेगरी करून चालतच नाही. त्याला गरज असते की समाजातल्या चांगल्या प्रवाहात त्याला आणण्याची, आणि त्यामुळे तो ज्या इतक्या वाईट परिस्थितीत असतो त्यामुळे त्यांना उलट पुरुषांना तर करणं खूप अवघड असतं खरं म्हणजे. कारण ते धावतात पळतात, त्यांच्या मागे पाठलाग करावा लागतो. आणि हे सगळं मी तितक्याच जोरानं सगळं करत असते. जेव्हा तो पेशंट उचलून आम्ही अम्ब्युलन्समध्ये टाकतो तेव्हा निम्मा जीव भांड्यात पडतो, आणि उरलेला जीव भांड्यात पडण्यासाठी जेव्हा तो पेशंट बरा होतो आणि परिवारात आपल्या सुखरूपपणे परत जातो, तो तर आमच्यासाठी दिवाळीसारखा आनंदाचा क्षण असतो.
0: बरोबर. एक आठवतंय मला की तुम्ही कुठल्या तरी एका राजस्थानी पेशंटला म्हणजे मनोरुग्णाला असंच पुनर्वसन केलं आणि मग पोलिसांनी राजस्थान काय आहे ती स्टोरी?
1: एक होता, तो रेल्वेतनं पडलेला होता अंमळनेरला, आणि त्याला पोलिसांनी आणून इथल्या सिव्हिल हॉस्पिटलला ठेवलेला होता. आणि तिथून मग तो फक्त स्वतःचं नाव सांगू शकत होता, बाकी काहीच त्याला सांगता येत नव्हतं. तर मी सोशल मीडियाचा खूप चांगल्या पद्धतीनं मला उपयोग होतो आणि मी त्याचा व्हिडिओ बनवला. आणि ज्या ज्या गावांना अंमळनेरनं ती जी ट्रेन होती, ती ट्रेन ज्या ज्या ठिकाणी थांबते त्या सगळ्या गावांना एक एक रिलेटिव्ह किंवा कोणीतरी शोधून तो मी व्हिडिओ टाकला. आणि खूप तोकडा प्रयत्न होता, म्हणजे मनात कुठेतरी वाटत होतं की याचा काही फार उपयोग होणार नाहीये.
0: पोलिसांनी काय मदत केली?
1: पण पोलिसांनी त्या दिवशी मला अशी मदत केली की मॅडम तुम्ही, आम्ही पण सगळीकडे आमच्या पोलीस स्टेशनला हे व्हिडिओ टाकतो आहोत, आणि कुठेतरी मिसिंगची जर केस असेल तर आपल्याला नक्की शोध लागेल. त्या पद्धतीनं जयपूरची एक मिसिंगची केस होती आणि पोलिसांनी मला लगेच कॉन्टॅक्ट करून दिला. आम्ही फॅमिलीपर्यंत पोहोचू शकलो, त्याची आई आणि बहीण त्याच्यावर अवलंबून होते. त्यांना मी, त्यांचा अर्थात परिस्थिती खूप नाजूक होती, तर रेल्वेच्या तिकिटाचे पैसे सुद्धा मी पाठवले आणि ते आले. आणि मग मी इथून स्वतंत्र गाडी करून दिली आणि आई बहीण आणि हा पेशंट सुखरूपपणे जयपूरला पोहोचवून दिले.
0: अरे वा. आणि त्या पहिल्या पेशंटला ज्या प्रेग्नंट होती तिला तुम्ही उचललात, तिचं पुढे काय झालं 20 वर्षानंतर? त्याचं काय फीडबॅक वगैरे आहे का? तिला डिलिव्हरी झाली का?
1: म्हणजे एवढं कळलं होतं की तिला मुलगा झाला आहे आणि ती बरी झाली आहे. पण तिथेच ती राहतीये, माऊली फाउंडेशन म्हणून जी आहे नगरला, तिथेच ती राहतीये. कारण बऱ्याचदा होतं काय की समाजामध्ये हे अशा पद्धतीनं राहिलेल्या बायकांना तरी परिवार असला तरी परत घेत नाही. त्यांनासाठी आम्हाला खूप कन्व्हिन्स करावं लागतं. पण त्यांना कोणी वापरलं असेल या शब्दात ते आम्हाला सांगतात, आणि रक्ताचं नातं सुद्धा काही वेळा आश्चर्य वाटतं की ते स्पष्ट आम्हाला सांगतात नाही आम्ही यांना घरी नेऊ शकत नाही. आणि मग आमच्या पुढे मोठा प्रश्न असतो. पण आम्ही बऱ्याचदा चोपड्याला मानवसेवा तीर्थमध्ये त्यांना ठेवतो, तिथेच सांभाळतो. अजून आमच्या काही संस्था आमच्याशी कनेक्टेड आहेत तर तिथे आम्ही काही या बायकांची व्यवस्था करतो. आणि सांगायला मला आनंद वाटतोय की एक 22 वर्षाच्या मुलीचं मागच्या महिन्यामध्ये आम्ही लग्न सुद्धा लावून देऊ शकलो, की जी रस्त्यावर होती, 4 वर्ष रस्त्यावर होती आणि परिवारानं तिला स्वीकारायला नाही सांगितलं. आता अख्खं आयुष्य हिचं कसं जाणार हा प्रश्न आमच्या पुढे होता. आणि मग आम्ही तिचं लग्न लावून दिलं. आज ती सुखात संसार करते आणि हा आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.
0: बरोबर. जसं अनाथांची माय सिंधुताई सपकाळ म्हणतात, तसं आपल्या भाग्यश्रीने, नावातच भाग्यश्री आहे, लोकांचं भाग्य उचलायला तुम्ही खूप मोठं काम करताय आणि त्याच्यासाठी दिवस रात्र मेहनत करायला लागते. तुमच्याबरोबर कोण कोण असतं? म्हणजे एकटं तुम्ही गाडी घेऊन धावता की कोण असतं?
1: माझ्याबरोबर एक तर माझा सहकारी असतो, किरण पाटील असतो, चंदू नेरकर आणि नमुवेल, ज्याची मी अम्ब्युलन्स हायर केलेली आहे. आजपर्यंत 200 सगळे मनोरुग्ण हा नमुवेल घेऊन जातो. आणि सांगायला मला त्याचंही कौतुक वाटतंय की तो इतके अवघड पेशंट असतात, शिव्या देत असतात, दगड मारत असतात, त्यांना इथून चोपण्यापर्यंत न्यायला साधारण 1.5 ते 2 तास लागतात. पण तो खूप पेशन्सनं त्यांना घेऊन जातो, त्यांना वाटेत चहा देणं, त्यांना वाटेत खायला घालणं आणि सुखरूप तिथपर्यंत पोहोचल्यावर दर अर्ध्या अर्ध्या तासानं माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहणं आणि एकदा पोहोचल्यानंतर तिथून व्हिडिओ कॉल करून नरेंद्र पाटील, जे चोपड्याचा आश्रम चालवतात, त्यांच्या ताब्यात पेशंट दिल्यानंतर दादांशी माझं बोलणं करून देणं हे सगळं तो अगदी आनंदानं करतो. खरं म्हणजे नुसतं पैशासाठी काम करणारी माणसं बरीच असतात, पण हा वेगळा मुलगा याच्यासाठी याचं कौतुक करावं असं वाटतं की हा नुसतं पैशामध्ये इंटरेस्ट नाही आहे, पेशंट नीट नेणं हे त्याच्यासाठी जास्त महत्वाचं आहे.
2: मला एक तुमचं खूप चांगलं आवडलं की तुम्ही त्या मनोरुग्णांना पेशंट म्हणताय, कारण सारखं मनोरुग्ण म्हणून सुद्धा त्यांना हिणवल्यासारखं वाटत असेल.
1: वाईट वाटतं, म्हणजे मी बऱ्याचदा असं बघितलंय की काल सुद्धा मी एक पेशंट बघायला गेले होते नांदगावला, तर त्यांना मी काही वेडी आहे का असं जर कोणीतरी मला वेडं म्हणताय असं म्हणलं की त्यांना खूप वाईट वाटतं. तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की नाही, जसं पायाला जखम झाली आहे ना तसं तुला थोडीशी जखम झाली आहे, ती आपण दुरुस्त करायची आहे. आणि अशा अर्थानं आम्ही त्यांना मनोरुग्ण न म्हणता पेशंट म्हणतो.
2: वा, आणि इतर भाषेतले पण काही असू शकतील, त्यावेळे काय करता?
1: बऱ्याचदा आम्ही एकदा खाणाखुणा करून सांकेतिक भाषेमध्ये तिला कसं असतं, माणूस की एकदा दाखवतीये कोणीतरी म्हणल्यानंतर भाषा काही वेळा बाजूला पडते, आणि ही कोणीतरी माझ्यासाठी आली आहे, ही माझ्या जवळची आहे आणि हिच्यापासून मला काही त्रास नाहीये, असं सुद्धा बऱ्याचदा झालेलं आहे की ती काय बोलतोय किंवा ती पेशंट काय बोलतीय मला कळत नाही, मी काय बोलते तिला कळत नाही. अशी एक पश्चिम बंगालमधली मुलगी आलेली होती आणि तिला सुद्धा मी यशस्वीपणे चोपड्याला पोहोचवलं आणि आता तिचा परिवार सापडलाय, ती परिवारात सुद्धा सुखरूपपणे परत गेली आहे. आणि या सगळ्या केसमध्ये भाषेची अडचण आम्हाला कुठेही आली नाही आणि आम्ही मानसिकदृष्ट्या दोघी जणी कनेक्ट झालो आणि खाणाखुणा करून आम्ही एकमेकींशी बोलत होतो आणि तिला मी यशस्वी म्हणजे पूर्णपणे बरी करण्यात यशस्वी झाले.
2: अरे वा, म्हणजे अगदी लहान मुलांपासून मुलींपासून तर स्त्री पुरुषांपर्यंत अगदी आजी आजोबांपर्यंत अनेकांचं पुनर्वसन, 200 लोकांचं पुनर्वसन ही सोपी गोष्ट नक्कीच नाही आहे. तुम्ही ज्यांच्या आश्रमामध्ये पाठवता त्यांना बरीच मदतही करता असं ऐकलं, तुमचं काहीतरी अक्षय धान्य बँक हो, त्याविषयी थोडं सांगा.
1: समाजामध्ये हे काम जेव्हा जसं लोकांना माहिती व्हायला लागलं तर लोक मला म्हणायचे आम्हाला काहीतरी करायचंय, आम्हाला देणगी द्यायची आहे. पण माझं एक तत्व आहे की मी माझ्याच्यानं जेवढं होईल तेवढं मी समाजासाठी करत राहणार आणि माझी नैतिक जबाबदारी समजून मी हे काम करते. त्यामुळे मग लोकांचंही नाराज करायला नको म्हणून मग माझ्या डोक्यात अशी एक आयडिया आली की आपण अक्षय धान्य बँक सुरू करावी, ज्यांना जे द्यायचंय ना तुम्ही धान्य रूपानं द्या. आणि समाजात असे अनेक तळमळीनं काम करणारे संस्था आहेत, त्या संस्थांपर्यंत धान्य ही अत्यंत निकडीची गरज असते आणि सतत लागणारी गोष्ट आहे. त्यामुळे गहू तांदूळ तुम्ही द्या आणि ते दिल्यानंतर मी लोकांना आवाहन करते की तुम्ही मुठभर द्या आणि त्यामध्ये मी भर घालते व्याज म्हणून, आणि मग ते धान्य अशा प्रत्येक समाजसेवी संस्थाला दर महिन्याला आम्ही पोहोचवतो. आणि अशामध्ये पोहोचवत असताना बऱ्याचदा असा अनुभव येतात की नाही मॅडम आम्हाला पैसेच द्यायचे, तेव्हा मी त्या संस्थांचा कॉन्टॅक्ट करून देते आणि त्यांना सांगते तुम्हाला जे द्यायचं असेल तुम्ही स्वतः त्या संस्थेमध्ये जा आणि तुम्हाला जे द्यायचं आहे ते समाधान पण तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तिथे जाऊन तुम्ही धान्य देऊ शकता.
2: अरे वा, अनेक माणसाला त्यामुळे जोडलं जातं. एकही पैसा तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही. समाजात श्रीमंत माणसं खूप असतात, ते एकदा देणगी दिली की त्यांचं काम संपलं असं वाटतं, पण तुम्ही स्वतः याच्यासाठी झटता, श्रम घेता, कष्ट घेता आणि पैसेही खर्च करता. तुमचं स्लोगन काय आहे?
1: मुखी घास घेता करा हा विचार, उपाशी कुणी ना आता झोपणार. या एका स्लोगननं मला सुचलं की आपण अक्षयधान्य बँक चालवावी. मी मुठभर द्या म्हणून सांगते, लोक पोतभर आणून देत आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि विश्वासावर ही बँक चालू आहे, म्हणूनच तिचं नाव अक्षय धान्य बँक ठेवलंय. ही बँक अशी चालू राहणं हे लोकांच्या हातात आहे आणि लोकांना मी यानिमित्तानं आवाहन करते की तुम्ही अजूनही आपल्या घरात काही कार्यक्रम असतील तर त्यानिमित्तानं धान्य बँकेत धान्य द्या आणि देण्यातला आनंद घ्या.
2: अगदी अगदी, त्यामुळे अनेक या आश्रमांना या स्वरूपामध्ये धान्य पोहोचवलं जातं. वैद्यकीय मदत तर तुम्ही करताच, अँब्युलन्सनी हे पेशंट मनोरुग्ण पोहोचवणं, त्यांचा फीडबॅक घेणं, पोलीस मित्र तर तुम्हाला पोलीस मित्र म्हणून अवॉर्डही मिळालाय, बरोबर आहे ना?
1: हो हो बरोबर.
2: आणि गावातले पोलीस तुम्हाला खूप आदराने वागवतात की सगळ्यात मोठं समाजकार्य हे तुमच्या हातून होत असतं. आता पुढे काय करणार तुम्ही की हे काम चालू ठेवणार?
1: खरं तर जसं बाबा आमटे म्हणले होते ना की ज्या दिवशी कुष्ठरोग आश्रम बंद करावा लागेल तो माझ्यासाठी आनंदाचा दिवस असेल. खरं म्हणजे समाजामध्ये एकही कुष्ठरोगी असायला नको ही त्यांची भावना होती. आज ते माझ्या वडिलां म्हणजे मी तर त्यांना खूपच मानते, माझ्या या क्षेत्रातले ते माझे गुरु आहेत. तसंच मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सांगते की ज्या दिवशी हा मनोरुग्णांसाठीचा आश्रम आम्हाला बंद करावा लागेल तो आमच्यासाठी आनंदाचा दिवस असेल. पण दुर्दैवानं असं होत नाहीये, समाजामध्ये अनेक महिला किंवा पुरुष असे मनोरुग्ण दिसतात फिरताना. मी लोकांना आवाहन करते की जास्तीत जास्त माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं तरी मी नक्कीच करत राहणार आहे, कारण यातला जो आनंद आहे ना तो कशातच दुसऱ्यातून म्हणजे कशात दुसऱ्या गोष्टीत मिळत नाही. आणि समाजासाठी काही करणं किंवा जेव्हा तो पेशंट मनोरुग्ण बरा होतो आणि आपल्या परिवारात परत जातो ते कुठल्याही अवॉर्डपेक्षा जास्त आनंद मला देतं आणि हे कार्य मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवणार आहे.
2: अरे वा, तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला आता मदतीला सुद्धा समाजातले अनेक लोक येतात, असं काम पुढे चालू राहील आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. लोक नुसतं बघतात म्हणतात अरे रे म्हणून पुढे जातात, पण त्याला स्पर्श करणं, त्यांना उचलणं, त्यांच्याशी बोलणं आणि पुनर्वसन करणं हे सगळे टप्पे तुम्ही छान पार पडता. आज तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं.
1: धन्यवाद
2: धन्यवाद. पुन्हा भेटूया याच वेळी याच वारीत.

मंडळी, मी विश्वास देशपांडे, तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते हम बोलेगा तो ह्या विषयावर. मंडळी, कसोटी या चित्रपटात अभिनेता प्राणच्या तोंडी एक गाणं आहे, हम बोलेगा तो बोलोगे कि बोलता है. किशोर कुमार या हरहुंदरी गायकानं हे गाणं मोठं बहारदार गायलेलं आहे आणि प्राण यांनी आपल्या अभिनयानं ते जिवंत केलं आहे. या गाण्यात हम कुछ नहीं बोलेगा असं म्हणत तो बरंच काही सांगून जातो. मंडळी, प्रत्येक वेळेला सगळं बोललंच पाहिजे असं कुठं आहे? कधी कधी मोजक्या शब्दात तर कधी शांत राहण्यातही एक वेगळा आनंद असतो. तीही एक अभिव्यक्ती असते. प्रत्येक वेळी अभिव्यक्तीसाठी शब्दच हवेत असं कुठं आहे? आणखी एक छान गाणं हिंदी चित्रपटात आहे, कुछ ना कहो कुछ भी ना कहो. अशा वेळी बोलण्याची आवश्यकताच नसते, पण आपल्याकडे बोलणं हे एक व्यसन झालं आहे. बोलताना लोकांना आवरणं ही एक मोठीच कौशल्याची गोष्ट झाली आहे. अगदी संसदेपासून ते ग्रामपंचायतीच्या सभेपर्यंत आणि विविध संस्थांच्या वार्षिक सभांपासून ते गृहसंकुलांच्या वार्षिक सभांपर्यंत ज्याला संधी मिळेल तो तावातावानं बोलतच असतो. संधी मिळाली नाही तर ती घेतली जाते. माझंच म्हणणं कसं बरोबर, मला किती माहिती आहे, असा एकूण बोलणाऱ्याचा आव असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर मलाच सगळं कळतं असा एकंदरीत त्याच्या मनातला भाव असतो. मंडळी, दूरदर्शनवर अनेक वेळा चर्चेसाठी अनेक वक्त्यांना किंवा राजकीय व्यक्तींना आमंत्रित करण्यात येतं. त्यावेळी त्यांची हमरी तुमरीवर येऊन बोलण्याची पद्धत पाहिली की कुठून हा कार्यक्रम लावला असं होतं. त्या टी व्हीवरील सूत्रसंचालकाचं काम त्या बोलणाऱ्यांना कसं आवरावं हे होऊन बसतं. दुसऱ्या व्यक्तीचं बोलणं पूर्ण झाल्याशिवाय आपण बोलू नये, एवढा साधा संकेतही ही मंडळी पाळताना दिसत नाही. बऱ्याचदा काही सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक वक्ते व्यासपीठावर आलेले दिसतात. त्यात एखाद्याच्या हाती माईक सापडला की तो आपल्या वाणीला विराम द्यायला तयारच नसतो. इतर वक्ते बिचारे चोळबळ

याबाबत मागे वाचलेला एक विनोद मला आठवतो, तुम्हालाही तो माहिती असेल, की एका वक्त्याचं मोठ्या तावातावानं बराच वेळ झाले भाषण सुरू असतं, कंटाळून बरेच श्रोते निघून गेलेले असतात, शेवटी एक धिप्पाड व्यक्ती उठते आणि व्यासपीठाकडं जायला लागते. वक्ताही क्षणभर घाबरतो, किंचित थांबतो, तेव्हा ती व्यक्ती म्हणते, नाही नाही तुमचं चालू द्या, फक्त तुम्हाला इथं कोणी आणलं ते मी शोधतो आहे. मंडळी, आपली जीभ साधारण 6 इंचाची, पण ही 6 इंचाची जीभ समोरच्या 6 फुटी माणसाला सहज गारद करू शकते, एवढं सामर्थ्य तिच्यात आहे. पण हे भल्याभल्यानं उमगत नाही, म्हणून आपल्या जिभेवर ताबा ठेवा असा सल्ला दिला जातो. हा सल्ला दोन्ही अर्थाने लागू होतो. आपलं आरोग्य बिघडू नये म्हणून डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञ आपल्याला जिभेवर ताबा ठेवा असं सांगतात, म्हणजेच आपल्याला सोसेल मानवेल तेवढंच खा, कमी खा, हा त्याचा अर्थ असतो. दुसरा अर्थ म्हणजे कमी बोला किंवा योग्य तेच बोला. बऱ्याच ठिकाणी कृपया आपले म्हणणे थोडक्यात किंवा योग्य शब्दात सांगा अशी सूचना लिहिलेली असते, पण लक्षात कोण घेतो? मंडळी, मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या एकादशीला मौनी एकादशी म्हटलं जातं. ही एकादशी त्या दिवशी तरी आपण मौन धारण करावं यासाठी असते. हे मौन म्हणजे नुसतं निशब्द होणं नाही, तर त्या पलीकडेही बरंच काही असतं. कोणत्याही प्रकारे काही बोलायचं नसतं. पाटीवर किंवा कागदावर लिहून देहबोलीद्वारे कोणत्याही प्रकारे व्यक्त व्हायचं नसतं. मौनात जायचं म्हणजे निर्विचार व्हायचं, निदान काही काळ तरी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ऐसे ते अचिंत्य काय हो बोलावे, मौन स्वीकारावे हेची भले. याचा अर्थ काही विचार चिंतन न करता बोलण्यापेक्षा न बोललेलं किंवा मौन स्वीकारणंच उत्तम. मंडळी, पंचतंत्रात एक छान श्लोक आहे, आत्मनो मुख दोषेण बध्यंते शुकसारिका, बकास्तत्र न बध्यंते मौनम सर्वार्थ साधनम. आपल्या मुखदोषामुळे म्हणजेच बोलण्यामुळे पोपट किंवा मैनेला पिंजरत राहावं लागतं. बगळा मात्र मुक्त असतो, कारण तो बोलत नाही. मौनानं सर्व काही साधतं असं हा श्लोक आपल्याला सांगतो. पण मंडळी, अर्थात जेव्हा बोलायचं असेल तेव्हा बोललंच पाहिजे. काही लोक योग्य वेळी बोलत नाहीत आणि अशा लोकांना मग वेळ निघून गेल्यानंतर पश्चातापाला सामोरं जावं लागतं. पण मंडळी, तुम्हाला सांगतो, शारीरिक श्रमामुळे जेवढा थकवा येत नाही तेवढा थकवा खूप बोलल्यानं येतो. अग्नितत्व आणि वायुतत्व जे आपल्या शरीरामध्ये विद्यमान असतात ते मोठ्या प्रमाणावर खर्ची पडतात, म्हणून जास्त बोलण्यापेक्षा कृती करणं अधिक चांगलं. काही लोक बोलण्यापेक्षा आपल्या कृतीतून समोरच्याला उत्तर देतात. आपल्याला परमेश्वरानं 2 डोळे 2 कान दिले आहेत, पण जीभ मात्र एकच दिली आहे. त्याचा अर्थ स्पष्ट आहे, जास्त पहा, जास्त वाचा, जास्त ऐका, पण कमी बोला. लोक फोनवर सुद्धा 1-1 तास एखाद्या व्यक्तीशी बोलत असतात. मंडळी, गंमत म्हणून तुम्हाला सांगतो, आमच्या घराजवळ एक वहिनी राहतात, त्या बऱ्याचदा आमच्याकडे येतात. त्या आमच्याकडे आल्या म्हणजे साधारणतः तासाभराची निश्चिंती असते. त्या आल्या की किचनमध्ये अगदी हिच्या शेजारी उभ्या राहून जे गप्पा सुरू करतात त्यांना अंत नसतो. बरं, गप्पांना कुठलाही विषय चालतो, अगदी भांडे धुणेवाल्या बाईपासून स्वयंपाकापर्यंत.

तिच्या मिस्टरांपासून तर तिच्या मिस्टरांपर्यंत त्यांचं ते अनेक विषयांवरचं ज्ञान पाहून अक्षरशः स्तिमित व्हायला होतं. मंडळी, मला कधी पाणी हवं असेल तर मला त्यांना सांगावं लागतं की वहिनी एक मिनिट बाजूला होता का, मला पाणी घ्यायचं आहे. तेवढं एक मिनिट त्या थांबतात, हे माझं भाग्य. पुन्हा त्यांची टकळी सुरू होते. जाताना म्हणतात, बरं वहिनी, निघते मी आता, मला हायसं वाटतं. पण हाय राम. जातानाचा त्यांचा निरोपाचा अवधीसुद्धा 10 ते 15 मिनिटांचा असतो. जाऊ द्या, आता मी जास्त बोलत नाही, थांबतो, नाहीतर तुम्ही म्हणाल हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

भावार्थ दासबौद्ध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 78वा, दशक 6वे, समास 5वा, माया ब्रह्म निरूपण। जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम। श्रोते विचारत आहेत, माया आणि ब्रह्म कसे असते? श्रोत्यांनी वक्त्याला विचारण्यामुळे त्याचे निरूपण करीत आहे, ते ऐकावे। ब्रह्म निर्गुण निराकार असते तर माया सगुण साकार असते। ब्रह्माला मर्यादा नाही, अंत नाही, मायेला आहे। ब्रह्म निर्मळ आहे, माया चंचळ चपळ आहे। ब्रह्म निरूपाधिक आहे, माया उपाधिरूप आहे। माया दिसते, ब्रह्म दिसत नाही, भासत नाही। माया नष्ट होते, कल्पांतकाळ देखील ब्रह्म नष्ट होत नाही। माया रचली जाते, ब्रह्म रचना करीत नाही। माया खचते, ब्रह्म खचत नाही। माया रुचते, ब्रह्म रुचत नाही। माया उपसते, ब्रह्म निर्माण होत नाही। माया मरते, ब्रह्म मरत नाही। माया धरते, ब्रह्म धरत नाही। माया फुटते, ब्रह्म तुटत नाही। ही माया विटते, ब्रह्म विटत नाही। ते अविनाशी असते, माया विकारी असते, ब्रह्म निर्विकार असते। माया सर्व करते, ब्रह्म काहीच करत नाही। माया नाना रूपे धरते, ब्रह्म अरूप असते। माया पंचभौतिक असते, ब्रह्म शाश्वत असते। माया आणि ब्रह्मातील वेगळेपण विचारी लोक जाणतात। माया लहान, ब्रह्म थोर, माया असार, ब्रह्म सार। मायेला शेवट आहे, ब्रह्माला नाही। मायेने सर्व विस्तार करून ब्रह्मस्थिती झाकली तरीसुद्धा साधूजनांनी ब्रह्म निवडले। शेवाळ बाजूला सारून पाणी घ्यावे आणि पाणी बाजूला सारून दूध सेवन करावे, त्याप्रमाणे मायेला बाजूला सारून ब्रह्माचा अनुभव घ्यावा। ब्रह्म हे आकाशासारखे आहे तर माया ही गढूळ आहे। ब्रह्म सूक्ष्म आहे तर माया स्थूल आहे। ब्रह्म अप्रत्यक्ष असते तर माया प्रत्यक्ष दिसते। ब्रह्म हे सम असते तर माया विषमरूपी असते। माया लक्ष, ब्रह्म अलक्ष। माया साक्ष, ब्रह्म असाक्ष। मायेमध्ये दोन्ही पक्ष असतात, ब्रह्मामध्ये पक्षच नाहीत। माया पूर्वपक्ष, ब्रह्म सिद्धांत। माया असंत, ब्रह्म संत। ब्रह्माचा काही करण्याचा हेतू नाही, मायेला आहे। ब्रह्म अखंड घनदाट, माया पंचभौतिक पोच्चट। ब्रह्मे निरंतर माहितीपूर्ण, माया जुनी झरझर। माया घडते, ब्रह्म घडत नाही। माया पडते, ब्रह्म पडत नाही। माया विघडते, ब्रह्म बिघडत नाही। काही झाले तरी ब्रह्म असतेच असते। निरसन केले की माया जाते। ब्रह्माला कल्पांत नाही, मायेला आहे। माया कठीण आहे, ब्रह्म कोमल आहे। माया अल्प आहे, ब्रह्म विशाल आहे। माया नसते, ब्रह्मच सर्व काळ असते। ब्रह्म हे बोलण्यासारखे नाही, माया जशी बोलावी तशी असते। वस्तू म्हणजे ब्रह्मावर काळ घाला घालू शकत नाही, मायेवर मात्र काळ झडप घालतो। नाना रूप नाना रंग, तितके मायेचे प्रसंग। माया भंग पावते, ब्रह्म अभंग असते, असा हा विस्तार आहे। असो, जितके चराचर तितकी माया आहे। परमेश्वर मात्र आत बाहेर सर्वत्र आहे। सर्व उपाधीपासून वेगळा परमात्मा निराळाच आहे। आकाश जसे पाण्याला स्पर्शत नाही तसा तो असतो। माया ब्रह्माचे विवरण केल्यावर जन्म वर्ण चुकते। संतांना शरण गेल्यावर मोक्ष लाभतो। या संतांचा महिमा वर्णन करण्यास सीमा नाही। या संतांच्या हृदयात अंतरात्मा प्रकट होतो। इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे माया ब्रह्मनिरूपण नाम समास पंचम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नामाचं सूक्ष्म स्वरूप. नुसतं राम राम असं म्हणून राम कसा भेटेल हा प्रश्न माणूस सहज विचारतो आणि त्याला दाखला म्हणून म्हणतो की समजा एखादा मनुष्य नोकरी नोकरी असा जप करत खोलीत बसला तर त्याला नोकरी मिळणं शक्य आहे का? वरकरणी हा दाखला अगदी बेमालून दिसतो खरा, पण थोडासा विचार केला तर तो इथं मुळीच लागू पडत नाही असं कळून येईल. जो दाखला द्यायचा आणि ज्या बाबतीत तो द्यायचा त्याचे गुणधर्म सारखे असावे लागतात. राम नाम आणि नोकरी यांचे परिणाम एकमेकांच्या विरुद्ध आहेत. रामराम म्हणण्याचा शेवट रामप्राप्तीत म्हणजे स्वतःच्या विस्मरणात होत असतो, म्हणजे देहबुद्धीतून देहाच्या पलीकडे जाणं, म्हणजे स्थूलातून सूक्ष्माच्या पलीकडे जाणं, हा रामराम म्हणण्याचा परिणाम. परंतु नोकरीचा प्रकार याच्या अगदी विरुद्ध आहे. मुळात नोकरी ही कल्पना सूक्ष्म आहे, नंतर ती मिळावी म्हणून 10 जणांचा अर्जव करायचे, त्याच्यानंतर ती देणारा भेटायचा आणि मग आपण ती नोकरी करायची. म्हणजे नोकरी या कल्पनेतून सूक्ष्मातून स्थूलात जाणं हा नोकरीचा प्रकार, पण रामराम म्हणणं हा प्रकार स्थूलातून सूक्ष्माच्याही पलीकडे जाण्याचा आहे. याच्यावरून नोकरीचा हा दाखला इथं लागू पडत नाही हे स्पष्ट होतं. दुसरी गोष्ट म्हणजे नोकरी नोकरी असा जप करून नोकरी मिळणं कठीण हे तर खरंच आहे, पण राम राम म्हणून राम मिळणं कसं सोपं किंबहुना कसं हमखास शक्य आहे ते पहा. हे पहा, नोकरी म्हणजे मुळात कल्पना असून ती प्रत्यक्षात आणण्याकरता इतर अनेक गोष्टींची कशी जुळवाजुळव करावी लागते हे आपण आत्ता बघितलं. तसं घर बांधणं ही कल्पना, ती पुरी करून ते घर सर्व बाजूंनी सुखसोयीचं आगर व्हावं या हेतूनं सर्व जिन्सा पैदा करून त्यात आणून ठेवणं म्हणजेच कल्पनेतून कृतीत येण्याचा प्रकार झाला. आता हे करणं किती कष्टाचं आणि अनिश्चित आहे याचा अनुभव सर्वांना आहे. राम राम म्हणण्याचं उद्दिष्ट स्थूलातून सूक्ष्माच्या पलीकडे जाणं हे आहे, म्हणजेच अगदी सर्व बाजूंनी परिपूर्ण आणि भरलेलं घर एक एक वस्तू फेकून देऊन रिकामं करण्यासारखं आहे. ही गोष्ट करण्याची इच्छा असल्यास कोणालाही सहज होण्यासारखी आहे. तेव्हा नोकरी नोकरी म्हणून नोकरी मिळणं जितकं कठीण आहे तितकंच राम राम म्हणून राम मिळणं निश्चितच आहे. सबब राम राम म्हणून राम कसा भेटेल अशी शंका न घेता राम राम जप करावा. मनाच्या सर्व दुःखाला कारण काय आहे? देहबुद्धी. ती जायला उपाय एकच आहे, प्रेमानं भगवंताचं नामस्मरण करावं. त्याच्या योगानं सर्व मल जाईल, नामस्मरणच रामाची गाठ घालून देईल. चित्तात तशी तळमळ मात्र पाहिजे, मीपणा टाकावा आणि परमात्म्याचं होऊन राहावं. जो नाम घेतो त्याला देहाच्या सुखदुःखाची जाणीव राहणार नाही, तो आनंदात राहील. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आर जे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आर जे श्रद्धा. श्रोते हो, तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे अंतरंग. श्रोते हो, शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे, आपल्या सगळीकडेच खूप छान वातावरण आहे, प्रत्येकाच्या घरोघरी घटस्थापना झालेली आहे, आणि नुसती झालेली नाही आहे तर त्याचे 3 दिवस लोटलेले आहेत. आणि गेल्या 3 दिवसापासून दांडिया खेळणं असेल, यात्रेत फिरणं असेल, आपल्या नाशिक आणि आजूबाजूच्या विविध देवीच्या मंदिरांमध्ये आपण दर्शनाला जात असू, असं सगळं आपलं गेल्या 3 दिवसापासून सुरू झालंय. आणि या बऱ्याच महिलांचे उपास सुद्धा असतील, तर एकूणच हा नवरात्रोत्सव खूप छान आपण दरवर्षी साजरा करत असतो, एक वेगळा उत्साह आपल्या प्रत्येकामध्येच येत असतो. तर असंच ज्यावेळेला मी वारली चित्र संस्कृतीचा अभ्यास करत होतो, आदिवासी समाजातल्या काही प्रथा परंपरा कशा आहेत, त्याच्याशी आपलं काही मिळतं जुळतं असं साम्य आहे का, अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असताना काही गोष्टी माझ्या समोर आल्या, काही गोष्टी मी अनुभवल्या, तिथे पाड्यावर जाऊन काही गोष्टी बघितल्या, तर ह्या सगळ्याचं कुठेतरी नोंद करावी म्हणून एका लेखाचं लिखाण मी केलं, ज्याचं नाव आहे भोंडवाई. आणि तो लेख एका वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाला होता, तर त्याच लेखाचं अभिवाचन मी आज करणार आहे. लेखाचं नाव आहे भोंडवाई. तर ऐकूया भोंडवाई या लेखाचं अभिवाचन. गौरी गणपतीची बोलवण यथासांग पार पडते, बघता बघता पितृपक्षही मागे सरला जातो, आणि अंबाबाईची ओटी हातात घेऊन अश्विन दारात उभा राहतो. घरोघरी देवळी रावळी घट बसतात, आणि सर्वत्र घंटानाद कानावर ऐकू येतो. पावसाची रिपरिप थांबते, सूर्यनारायणाला आपले हातपाय पसरता येतात, वातावरणात एक प्रकारचा उबदारपणा असतो, पानाफुलात नवे चैतन्य येते, फुलझाडं बहरतात, त्यातही चेंडू विशेष खुशीत असतो, जिथे बघाल तिथे पिवळा केशरी झेंडू डोलत असतो. आदिवासी पाड्यांवर या दिवसात काही वेगळीच मजा असते, त्यांचे आणि आपले सण काही प्रमाणात सारखेच असतात. आपण जसे हे 9 दिवस देवीचं नवरात्र साजरं करतो, भोंडला किंवा भुलाबाई खेळतो, त्याचप्रमाणे आदिवासी लोक भोंडवाई हा सण साजरा करतात. दसऱ्याच्या दिवशीही आपल्यासारखाच गवताचा रावण तयार करून गावाबाहेर तो दहन करतात. आणि एक गोष्ट मात्र ते नक्की करतात, ते म्हणजे त्यांची ओळख असलेला तारपा नाच. आदिवासींमध्ये स्त्री पुरुष समानता तर आहेच, त्याचबरोबर अशिक्षित असूनही एक प्रकारची वैचारिक प्रगल्भता देखील आहे. हे सांगण्यामागचं कारण असं की माझ्या एका वारली चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनाला पद्मश्री कैलासवासी जिव्या सोमा मसे आणि त्यांच्या पत्नी सौ पवनी आजी हे दाम्पत्य आलं होतं. आपण ज्याप्रमाणे एखाद्या समारंभाला जाताना केसात फुलं किंवा गजरा माळतो, तसं त्या पवनी आजीने तिच्या छोट्याशा केसाच्या आंबाळ्यात झेंडूची फुलं घातली होती. हे बघून मला क्षणभर हसूच आलं, परंतु नंतर वारली लोकजीवनाचा अभ्यास करताना काही गोष्टींची उकल झाली. आदिवासी स्त्रियांना झेंडूच्या फुलांचं विशेष आकर्षण आहे. अश्विन महिन्यात झेंडूच्या रोपांना फुलं यायला सुरुवात होते, आणि दिवाळ बारसीपासून हे लोक झेंडूची फुलं वापरायला सुरुवात करतात. या फुलांना ते मखमलची फुलं असं म्हणतात. ती केसात माळण्याबाबतीत आपल्यात आणि त्यांच्यात एक मोठी विषमता आहे, ती म्हणजे त्यांच्याकडे फुलं केसात माळण्यासाठी स्त्री ही सवाष्णच असायला हवी असं बंधन नाही. ही फुलांची मखमल त्या स्त्रियांना अगदी आयुष्यभर उपभोगता येते. धन्यवाद. आत्तापुरतं इथेच थांबते, भेटूया पुढच्या भागात.

0: श्रोते हो नमस्कार. आपण लवाद या विषयावरती गप्पा मारतो आहोत. आपल्या सोबत आहेत डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. सर, आपण लवादाच्या बद्दल सलोख्याची कार्यपद्धती या विषयावरती गप्पा मारत होतो.
1: हो
0: सर, तुम्ही जी माहिती सगळी सांगितली,
1: हो,
0: या सगळ्या याच्यामध्ये समझोत्याच्या कायद्यामध्ये माननीय उच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकते का?
1: माननीय उच्च न्यायालय किंवा ज्याला आपण हायकोर्ट असं म्हणतो, तर या कायद्याची सुसंगत नियम, या कायद्याला जे काही नियम जे असतात ते जर का सुसंगत असतील तर ते केव्हाही करू शकतात, असे त्यांना अधिकार आहेत. आणि जर का आवश्यक वाटलं तर त्या प्रक्रियेत ते हस्तक्षेप सुद्धा करू शकतात.
0: पण मग म्हणजे उच्च न्यायालयाला या कार्यपद्धतीचं नियम हे बनवण्याचा पण अधिकार आहे?
1: होय, जर का ते सुसंगत असतील किंवा जर का परिस्थितीने किंवा एखाद्या कारणवश माननीय उच्च न्यायालयाला हस्तक्षेपाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नसेल तर नक्कीच.
0: या सगळ्यामध्ये ज्या अडचणी येतील त्या केंद्र शासन सुद्धा कशा पद्धतीने दूर करतो?
1: या कायद्याची अंमलबजावणी करताना जर का काही अडचणी येत असतील तर त्या विशेष आज्ञापत्र किंवा ज्याला आपण ऑफिशियल गॅझेट म्हणतो ते काढून त्याच्यामध्ये प्रकाशित करून रद्द करता येतात. मात्र या सगळ्या कायद्याशी ज्या सुसंगत असाव्या लागतात आणि कायदा अस्तित्वात आल्यापासून 2 वर्षाच्या आतमध्येच त्या करता येऊ शकतात किंवा मग संसदेमध्ये त्याविषयी सुधारणेचं मंजूर विधेयक करून त्याप्रमाणे त्याचं कायद्यामध्ये सुद्धा रूपांतर करता येऊ शकतं.
0: सर, आपण जे काही लवाद या विषयावरती बघतो आहोत, वेगवेगळ्या कार्यपद्धती,
1: हो,
0: त्याच्यामध्ये आपण मागे पण बोललो होतो,
1: हो,
0: पण हे कौटुंबिक वाद जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा ही पद्धत उपयुक्त ठरू शकते का?
1: हो हो, नक्कीच. पण जे गोपनीयता फार महत्वाची असते त्याच्यामुळे ती पण उपयुक्त ठरू शकते.
0: सर, जसं कौटुंबिक वादासाठी म्हटलं,
1: हो,
0: तसंच सामाजिक वादांसाठी ही पद्धत उपयुक्त ठरते का आणि कशी ठरते?
1: नक्कीच उपयुक्त ठरू शकते. पण काय होतं की सगळेच पक्ष याच्यामध्ये गोपनीयता पाळतील अशी काही खात्री देता येत नाही, त्याच्यामुळे संमिश्र उपयुक्तता असंच म्हणावं लागेल तिथे.
0: जसं आपण कौटुंबिक किंवा सामाजिक म्हटलं,
1: हो,
0: तसं बऱ्याच वेळेला 2 राज्यांमध्ये सुद्धा वाद असतात.
1: होय,
0: पाणी वाटपाबद्दल कर्नाटक आणि महाराष्ट्राचे,
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
0: असे जे काही वाद असतील,
1: हो,
0: त्याच्यासाठी सुद्धा ही पद्धत उपयुक्त ठरते.
1: हो हो, नक्कीच. पण दोन्ही राज्य जर का खरंच प्रामाणिकपणे तयार असतील आणि मध्यस्थ हा दोन्ही राज्यांना आदर वाटणारा, निपक्षपाती, जाणकार, अनुभवी आणि स्वतंत्र असेल तर नक्कीच.
0: आता आपण म्हणजे कौटुंबिक, सामाजिक, 2 राज्य ह्याच्याबद्दल बोललो,
1: हो,
0: तसेच अनेक वाद जे आहेत ते आंतरराष्ट्रीय सुद्धा असतात.
1: हो हो,
0: मग आंतरराष्ट्रीय पातळीवरचे वाद सुद्धा अशा पद्धतीने हे करता येऊ शकतात, सोडविले जाऊ शकतात?
1: हो हो, नक्कीच. पण काय होतं की फार कमी वेळात त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात. याचं कारण असं की प्रत्येक राष्ट्राचे स्वतःचं आणि आंतरराष्ट्रीय हितसंबंध, वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळे हितसंबंध असतात आणि ते हितसंबंध सुद्धा परिस्थितीनुसार बदलत असतात, त्याच्यामुळे फार अतिशय कमी वेळा त्यांचा उपयोग झाल्याचं दिसून येतं असंच म्हणावं लागेल.
0: असं काही उदाहरण आहे?
1: काश्मीर प्रश्नात आम्ही असं बोलायला नकोय, पण काश्मीर प्रश्नावरती असे खूप प्रयत्न झाले आणि आपण बघितलेलं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे गॉडफादर असे राष्ट्र जे होती आपले, म्हणजे भारताच्या पाठीमागचे राष्ट्र किंवा पाकिस्तानच्या पाठीमागचे, म्हणजे अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर अमेरिका किंवा रशिया, यांचेसुद्धा पूर्वी त्या प्रकरणामधले पाकिस्तानमधले भारतामध्ये सुद्धा त्यांचे व्यापारविषयक धोरणांमुळे हितसंबंध हे बदलत गेले पूर्णपणे. त्याच्यामुळे पूर्वी जर काश्मीर प्रश्नात जितकं महत्व होतं किंवा जितका त्यांचा विरोध होता तो आता खूप बदललेला आपल्याला नक्कीच दिसून येईल.
0: क्या बात आहे सर, खरंच तुम्ही खूपच सुंदर माहिती याबद्दलची आमच्या श्रोत्यांना दिलेली आहे. पण वेळ मला सांगते इथं थांबायला पाहिजे. त्याला धन्य आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारायला खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: श्रोते हे होते डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे. लवाद या विषयावरच्या वेगवेगळ्या प्रोसिजरबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारत आहोत. पुन्हा भेटूयात.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो सावित्री अबे कशा आहे. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आज सुद्धा माझ्या बरोबर सावित्री घेऊन मी हजर झालेले आहे आणि अर्थातच आज आपण कोणाशी बोलणार आहोत तेही मी तुम्हाला सांगते. श्रोते हो आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत मालेगाव इथून सौ योगिता जाधव मॅडम. त्यांचं बीएड डीएड झालेलं आहे आणि त्यांचा सगळा प्रवास आता आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. अॅबॅकशी त्यांचा संपर्क कसा झाला, पुढे त्या आता काय करतायत, आधी त्या काय करत होत्या, हे सगळंच आता त्यांच्याशी आपण चर्चेतनं जाणून घेऊया. योगिता ताई खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात.
1: धन्यवाद ताई. आणि सर्वप्रथम मी आज मला ही जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करते.
0: नक्कीच खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. मला तुमचं खरंच कौतुक करायला आवडेल की मालेगावहून तुम्ही इथे आलेला आहात. श्रोत्यांना मला जरूर सांगायला आवडेल की ब्रेंट्रेनची फॅमिली केवळ नाशिकपुरतीच मर्यादित नाहीये, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक टीचर्स कार्यरत आहेत. मागच्या सुद्धा सांगलीहून आपल्याकडे एक टीचर आलेल्या होत्या, त्यांची आपण मुलाखत ऐकली होती आणि आज तुम्ही मालेगावहून आलेल्या आहात. मूळच्या तुम्ही कुठल्या आहात?
1: मी मूळची मालेगाव पासून 6 किलोमीटरवर माझं माहेरी वजीरखेड म्हणून.
0: बर.
1: आणि सासर माझं मालेगाव प्रॉपर.
0: अच्छा.
1: माझं बालपण आणि माझं जे 10वीपर्यंतचं शिक्षण झेडपीच्या शाळेत झालेलं.
0: बर.
1: त्यानंतर मी कॉलेज 11वी 12वी मालेगावला सायकलवर अपडाऊन करून.
0: बर.
1: त्यानंतर मी डीएड केलं.
0: अच्छा.
1: डीएड झाल्या माझं लग्न झालं.
0: बर.
1: आणि मग लग्नानंतर मी परत माझं शिक्षण चालूच ठेवलं. लग्नानंतर मी बीए केलं.
0: अच्छा.
1: बीए झाल्यानंतर मग मुलं घर फॅमिली सांभाळत तोपर्यंत मग मी 8 वर्ष काही केलं नाही.
0: बर बर.
1: आणि मग त्यानंतर मी माझे कोचिंग क्लासेस चालू करण्याचा विचार केला.
0: बर.
1: की आधी मी स्कूलमध्ये जायचा विचार केला, परंतु मग आमचे फॅमिली फ्रेंड सर्कल त्यांचं म्हणणं, घरी सासरे मुलं असताना घरातून 7 वाजता बाहेर निघायचं, त्यानंतर 2 वाजेपर्यंत स्कूल करा, आणि मग एवढा वेळ देणं शक्य नव्हतं. मग त्याच्यामुळे मग मी एका विद्यार्थ्यापासून क्लास चालू केला.
0: बर.
1: आपले रेग्युलर
0: कोचिंग क्लासेस.
1: हा. मग एका विद्यार्थ्याचे 5 झाले. त्यानंतर मग माझा मुलगा फर्स्ट स्टँडर्डला असताना त्याने अबॅकस त्याच्या शाळेत चालू झालेलं होतं.
0: बर.
1: त्याने तिथे जॉईन केलं आणि मग त्याने केल्यानंतर मग माझे रेग्युलर कोचिंग चालू असताना मला वाटलं की आता आपणही शिकावं अबॅकस नेमकं काय असतं. मग मी एका फ्रँचायझी बरोबर जॉईन झाले.
0: बर.
1: आणि मग त्या फ्रँचायझी बरोबर जॉईन झाल्यानंतर मी माझं 1 वर्ष 2 विद्यार्थी होते अबॅकसला.
0: बर बर.
1: फीज स्ट्रक्चर मेन म्हणजे त्यांचं फीस स्ट्रक्चर आणि मग सामान्य लोकांना नाही परवडत.
0: बरोबर.
1: आणि मग त्यानंतर माझ्या भावाचं लग्न झालं. भावाच्या लग्नात मला माझ्या बहिणीची बहीण ज्या आमच्या प्रियंका धनवटे ताई भेटल्या आणि मग त्यांनी मला सरांची इन्फॉर्मेशन दिली की आपली अशी अशी संस्था आहे आणि मग ते आपण म्हणतो ना एक सुवर्णयोग माझ्यासाठी तो दरवाजा उघडला आहे. आणि ताई तुम्हाला सांगताना मला आता अत्यंत आनंद होईल की माझ्याकडे 250 ते 300 विद्यार्थी अभ्यास शिकतात.
0: क्या बात आहे, काय सांगताय.
1: हो. आणि त्यानंतर म्हणजे इतकं प्रेम आणि तुम्हाला तर आतापर्यंत सर्वच ताईंनी सरांचं जेवढं पाहिजे तेवढं भरपूरहून कौतुक केलं. एक बंधू तुल्य मोठा भाऊ काय असतो ते सरांमध्ये आम्हाला दिसलं. आम्ही सरांचे आयुष्यभर ऋणी राहू, कारण की एक सामान्य गृहिणी होते मी.
0: बरोबर.
1: काहीच नव्हतं. 5 ते 10 विद्यार्थ्यांना मी शिकवत होते. पण त्यानंतर मी अबॅकस सरांकडे जॉईन झाले मागच्या मे महिन्यात 1 वर्षापूर्वी. तर मी सरांनी मला सांगितलं जॉईन झाल्या 8 दिवसात मी समर कॅम्प घेतला. मे महिना होता, विद्यार्थ्यांना सुट्ट्या.
0: हो.
1: मग मी समर कॅम्प घेतला आणि समर कॅम्प मध्ये मला 50 विद्यार्थी आणि 50 विद्यार्थ्यांनी 25 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं माझ्याकडे.
0: बर बर बर. अरे वा.
1: हा. आणि मग त्याच्यात मी जे माझे रेग्युलरचे ट्युशन, त्याच्यानंतर असं काही नाही की माझ्याकडे बरेचसे विद्यार्थी झिरो लेवल, आतापर्यंत मी 1000 ते 1200 विद्यार्थ्यांना झिरो लेवल फ्री शिकवले.
0: बर. अच्छा.
1: वेगवेगळ्या आता आपल्या मे महिन्यात. त्यानंतर मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होईल की दादा भुसे साहेब आपले शिक्षण मंत्री 4-5 शाळा आता मे महिन्याच्या सुट्टींमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना फ्री 0 लेवल
0: शिकवली,
1: 8-8 दिवस शिकवले.
0: बर बर बर. नक्की.
1: आणि हे सर्व फक्त आमच्या संस्थे ब्रेन ट्रेन मार्फत आम्ही करू शकलो, कारण की फी तुम्ही किती घ्या किंवा मग कोणाला फ्री शिकवा, सरांचं असं काही बंधन नाही आम्हाला.
0: बर बर. खूप छान वाटलं. आणि जसं तुम्ही म्हटलं की प्रत्येक शिक्षिका हेच कौतुक करते सरांबद्दल किंवा तुमच्या पूर्ण टीम बद्दल, की खूप स्वतःला तुम्हाला एक आत्मविश्वास आला.
1: Yes.
0: आणि त्याच्यामुळे तुमची एक नवीन ओळख निर्माण व्हायला मदत झालेली आहे. आणि खरोखर प्रत्येक शिक्षिकेने सुद्धा तितकाच उत्तम प्रतिसाद सरांना दिलेला आहे. त्या सुद्धा स्वतः कष्ट घेत आहात, तुम्ही घेत आहात.
1: Mm-hmm.
0: आणि त्याच्या कष्टाची फळं तुम्हाला ही सगळी आता मिळत आहे. आणि मला खरंच तुमचं कौतुक वाटलं की मालेगाव सारख्या शहरामध्ये राहून 250-300 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं आणि जसं तुम्ही म्हटलं की 1000 ते 1200 विद्यार्थ्यांना तुम्ही फ्री मध्ये 0 लेवल शिकवलेली आहे, खरंच तुम्हा सगळ्यांचं खूप कौतुक आहे. मग आता घरचं रुटीन आणि क्लासेस कसे चालू आहेत?
1: आता माझा मुलगा एक 5 वर्षाचा आहे. मॅडम मला सांगताना म्हणजे खरंच माझे सासरे आज त्यांचं वय 75 आहे. माझा मुलगा 5 वर्षाचा ज्युनियर केजीला आहे, तो शाळेतून 12 वाजता येतो. मी स्कूल पण जॉईन केलेली आहे. मी स्कूलला जाते 11 ते 1:30. त्याच्यानंतर तो येणं, त्याचं आवरणं, त्याचे कपडे चेंज, त्याला खाऊ घालणं पासून मिस्टर त्याला घेऊन येतात. मिस्टरांचा आणि सासऱ्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी आजवर इथपर्यंत पोहोचले. कारण की ते दोघं म्हणजे मला कधीच म्हटले नाही की नको की घराकडे लक्ष कोण देईल. माझे सासरे रिटायर आहेत, BSNL होते.
0: अच्छा.
1: आज हो, त्याच्यामुळे मी घर सांभाळून आणि मुलं सांभाळून आणि मेन आनंद हा आहे की एवढ्या विद्यार्थ्यांना पण शिकवते. पण घराकडे पण दुर्लक्ष नाही, मुलांकडे नाही आणि सर्व व्यवस्थित चालू आहे. आणि म्हणूनच ब्रेन ट्रेनचे जास्त धन्यवाद यासाठी की कमी वेळेत आणि जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो.
0: बरोबर. मग आता हे क्लासेस तुमचे ऑनलाईन चालू आहेत की कसे?
1: ऑफलाईन,
0: दोन्ही.
1: ऑनलाईन ऑफलाईन हो. ऑनलाईनला माझ्याकडे 40-45 विद्यार्थी आहेत.
0: बर.
1: आणि ऑफलाईनला आहेत आणि स्कूलला आहेत, असे सगळे मिळून 300 ते 350 विद्यार्थी माझ्याकडे शिकतात.
0: खूप छान. आता तुम्हाला स्वतःला अभ्यासाचं काय वेगळेपण वाटलं?
1: अबॅकस, अबॅकस म्हणजे आतापर्यंत तर सर्वांनी हेच सांगितलं आहे की अबॅकस ही ब्रेन जिम आहे.
0: हो.
1: पण अबॅकस असा विषय आहे मॅम की आता बऱ्याचशा पालकांचा क्लास लावल्यानंतर मग बरेचशा पॅरेंट्स कडून मला असं कळालं की बाकीचे पॅरेंट्स म्हणतात की आमच्या मुलांना इतका अभ्यास आहे, मग त्याच्यात अबॅकस कुठून? पण अबॅकस हा काही म्हणजे बॉदरचा विषय नाही, एन्जॉय.
0: बरोबर.
1: गेम आहे हा. मुलांना जसा गेम खेळायला आवडतो. आता माझ्याकडे ज्युनियर सिनियरच्या ज्या मुली, आमची जी फिंगरिंग मेथड आहे, ते त्यांना 99% ज्यावेळेस फर्स्ट डे किंवा सेकंड डे मध्ये ते 99% शिकून जातात. 22 + 22 + 55 - 66 = 33. त्यांना इतका आनंद वाटतो, खूप एन्जॉय करतात ते लहान मुलं. आणि मग म्हणून मला पालकांना हे सांगावं वाटेल की अबॅकस म्हणजे हा काही माझ्याकडे येणार. मी डेली क्लासेस घेते मॅम अबॅकसचे, बाहेर विकली 2 days 1 day.
0: हो, हो, बरोबर.
1: मालेगावात एकमेव असा क्लास असेल माझा की मी डेली क्लासेस घेते.
0: अच्छा.
1: हा. आणि डेली क्लासेस घेतल्यामुळे मुलांचा फायदा असा होतो की मुलांची खूप जास्त प्रॅक्टिस होते.
0: बरोबर.
1: आणि बऱ्याच पालकांना असं वाटतं की रोज नको, तर ते विकली पण 2 days पाठवतात.
0: तीच
1: तीच 3 महिन्यात लेवल कम्प्लीट होते. 3 महिन्याच्या वर माझ्याकडे विद्यार्थी 6 महिने पण बसतो.
0: बरं.
1: त्याच्यामुळे आणि अबॅकस मी मुलांना सांगताना काय सांगते की आपण ज्यावेळेस हे 2 + 2 + 5 + 20 फक्त एवढं नाही शिकत, हे आपल्या माइंडला रिकॉल होतं आणि गणित तर सुधारतच.
0: बरोबर.
1: पण त्याचबरोबर अरे वा मला हे येतं, अरे वा मला किती छान जमतंय, मुलांना हा आत्मविश्वास होतो. मग त्यामुळे त्यांचं गणित आणि मी मुलांना एकच पॉझिटिव्ह, सरांचं एक वाक्य, मला हे जमणार आहे, मी हे करणार आहे. मला पण सुरुवातीला वाटत नव्हतं. मी सरांना बोलले, मी समर कॅम्प घेऊ कसा सर? मी 10 वेळा सरांना कॉल केले. सरांनी मला 10 वेळा, ताई तुम्ही सुरुवात तर करा ना, मी आहे ना. रोज कॉल, सर आज काय ऍक्टिव्हिटी घेऊ, सर आज काय ऍक्टिव्हिटी घेऊ. आणि आज मला विचारायची पण नाही गरज पडत ना. सरांनी इतकं ट्रेन केलं, हे घ्या ते घ्या. आमचे बोथ हँड रायटिंग प्लस पॉइंट. आम्ही मुलांकडनं बोथ हँड रायटिंग करून घेतो.
0: बर. अच्छा.
1: बोथ हँड रायटिंगचा मुलांना खूप जास्त फायदा होतो. दोघं हाताने मुलं ज्या वेळेस लिहितात त्यांना खूप आनंद होतो. हे हाताचा हँड रायटिंग बघा, हे हाताचा हँड रायटिंग बघा. आणि आता काही विद्यार्थी एका हाताने 2 चा टेबल 3 चा 12 चा 14 चा असं पण लिहितात.
0: क्या बात है.
1: हो.
0: खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. आणि जसजसं तुम्ही याच्यामध्ये येत गेला तसतसं तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होत गेला आणि ते आम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळतंय. मला पुढे आपल्याला असा प्रश्न विचारायचा की जसं तुम्ही म्हटलं की आठवड्यातनं 1-2 क्लासेस बऱ्याच ठिकाणी आजही घेतले जातात, पण तुम्ही रोज क्लासेस घेतात. तर ह्याच अनुषंगानं मला आपल्याला असं विचारायचं की अबॅकसच्या एकूण 7 ते 8 लेवल्स असतात, तर त्या कम्प्लीट झाल्यानंतर समजा आपण त्या वापरात राहिलो नाही किंवा ते प्रॅक्टिस रोजची रोज करत राहणं किती गरजेचं आहे, आपण काय सांगाल?
1: म्हणजे प्रॅक्टिस तर करणं गरजेचंच आहे, पण एकदा जर मुलांच्या जर 7 लेवल झाल्या ऑलरेडी मॅम याच्यात काहीच नाही. फक्त 10 ते 12 फॉर्म्युलेज असतात.
0: बर.
1: ते फॉर्म्युले एकदा जर मुलाने माइंड मध्ये ठेवले की 4 चा फ्रेंड 1 आहे, 1 चा फ्रेंड 4 आहे, 2 चा फ्रेंड 3 आहे, 3 चा फ्रेंड 2 आहे, कुठे तुम्ही लाखापर्यंत जा, करोड पर्यंत जा, तुम्हाला तो फॉर्म्युला तोच युज करायचा आहे.
0: बर.
1: त्याच्यामुळे एकदा जर मुलाने हे केलं आणि 7 लेवल त्याच्या कम्प्लीट झाल्या, तर मला नाही वाटत तो मुलगा कधी आयुष्यात अबॅकस विसरेल असं मला वाटतं.
0: बर. पालकांना किंवा मुलांना तुम्ही काय सांगाल आता?
1: मला पालकांना एवढं सांगायचं इच्छा आहे की अबॅकस, भरपूर पालकांचा गैरसमज असेल किंवा ज्यांना आवडत असेल अबॅकस, की अबॅकस हे खरंच एक आजच्या काळाची गरज आहे. मुलं मोबाईलकडे जास्त प्रमाणात वळतायत, त्यामुळे त्यांना अबॅकस शिकवणं हे फार म्हणजे एक गणित चांगलं होतं म्हणून नाही की एक ब्रेन जिम, जशी शरीराला व्यायामाची गरज आहे तशीच
0: मेंदूलाही
1: आपल्या व्यायामाची गरज आहे. त्याच्यामुळे ते आणि मुलांनी फक्त हे मला जमणार आहे, हे मला करता येणार आहे, हा जर एक पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवला ना, तर आपोआप सर्व जमत.
0: नक्की. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि ती पॉझिटिव्हिटी तुमच्या बोलण्यात सुद्धा जाणवते, तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं सुद्धा मला जाणवते. आणि खरंच कुठेतरी आपण काही वर्षांपूर्वी जर विचार केला की मी काही वर्षापूर्वी मी काय करत होते,
1: माझं मला वाटतं, मी एकदम फ्रँकली सांगते, मी 8 वर्षापूर्वी माझ्या म्हणजे आई वडिलांनी एवढं डिअर केलं, एवढं शिकवलं मला, आणि मी काहीच नाही करत. मग कुठेतरी वाटायचं, सासूबाईंची पण इच्छा होती, कोरोनामध्ये माझ्या सासूबाई ऑफ झाल्या, त्या पण मला नेहमी म्हणायच्या की तुझं शिक्षण झालंय, कर काहीतरी कर काहीतरी, पण मी डेअरिंग नाही केली. पण नंतर मुलगा पहिलीला गेल्यानंतर, बाहेर गेल्यानंतर वाटायला लागलं वेळ आहे माझ्याकडे, मग मी काय करू घरी बसून, एवढं आपलं जर शिक्षण झालंय. आणि मॅम मला तुम्हाला सांगताना आनंद होईल की मला 10वीला मॅथ्समध्ये 150 पैकी 148 मार्क्स होते.
0: क्या बात है.
1: हो, आउट ऑफ म्हणजे फक्त एक मार्क्स कुठं कट झाला अजून पण विचार करते. हो, माझं मॅथ्स आणि इंग्लिश, आज पण माझे इंग्लिश जे शिक्षक आहेत ते वजीरखेड्याला मुख्याध्यापक आहेत, मी वजीरखेड्याला पण माहेरी पण माझ्या अबॅकसची एक बॅच घेतली.
0: बर,
1: तर तिथं त्यांना पण खूप प्राऊड फील झाला की आपली स्टुडंट. आणि मी शिक्षक दिन असला की मुख्याध्यापिका मी शाळेत असायचे, त्याच्यामुळे आजही माझे शिक्षक मला भेटले ना. आणि माझ्या एक टीचर माझ्याच कॉलनीत राहतात, त्या म्हणतात योगिता तू करून दाखवलं काहीतरी, आज तुझी ओळख स्वतःची. म्हणजे एक सामान्य हाऊस वाईफ ते इथपर्यंतचा हा प्रवास फक्त आणि फक्त सरांमुळे. कारण की कसं आहे मॅम, मी बाहेर दुसरी फ्रँचायझी आधी जॉईन केली होती, तिथे फी स्ट्रक्चर, आणि मला म्हणजे असं वाटायचं की हे बाकीच्या मुलांना पण जमलं पाहिजे. आजही काही मुलं मॅम मला सांगताना आनंद होईल की फक्त किटचे पैसे देऊनही माझ्याकडे अभ्यास शिकतात, 300 रुपये भरूनही शिकतात. असं काही नाही की फीच पाहिजे. आणि काही माझे रेग्युलर क्लासेस चालल्यामुळे मी काय सांगते मुलांना, घरी जाऊन त्रास देतात ना तुम्ही, तर बॅच चालू बसा ना तुम्ही, घरी जाण्यापेक्षा एक तास टाइमपास कराल ना, त्याच्यापेक्षा बसा आणि शिका. ते मुलंही न क्लास लावलेले मुलंही छान करतात, असं काही नाही. त्याच्यामुळे अबॅकस आणि आमची ब्रेन ट्रेन जी फॅमिली आहे, ब्रेन ट्रेन बद्दल जर आमच्या संस्थेबद्दल जर सांगायचं तर ही एनजीओची संस्था आहे. आणि मला तर म्हणजे बाकीच्यांनाही सांगायला आवडेल, बाकीच्या महिलांना, की त्यांनी ही जरूर ज्या म्हणजे स्वावलंबी व्हायचं असेल, स्वतःच्या पायावर काहीतरी करून दाखवायचं असेल, जिद्द असेल, मनात भीती असेल की मी काय करू, तर सरांशी नक्की एकदा संपर्क करावा त्यांनी.
0: बरं.
1: आणि ब्रेन ट्रेन अबॅकस अकॅडमीशी जॉईन व्हावं, नाही काही तर स्वतःसाठी तरी शिकावं. अबॅकस हे एक एन्जॉयबल आहे. त्याचबरोबर मी आधी कोचिंग घ्यायला घाबरत होते, आज मी अबॅकस पण घेते, वेदिक मॅथ्स पण घेते, रोबोटिक्स पण माझे क्लासेस आता चालू होत आहेत. मला अजून सांगताना असा आनंद होईल की मागच्या वर्षी मे महिन्यात अबॅकस जॉईन केलं आणि त्यानंतर माझ्याकडे जवळजवळ 70-80 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालं. आणि मग त्यानंतर संख्या वाढत होती आणि मग सरांनी आम्हाला आता नारी शक्तीसाठी सुद्धा आमंत्रित केलं, नारी शक्ती सन्मान पुरस्कार दिला आम्हाला. आणि त्यानंतर आताच मागच्या महिन्यात मला बेस्ट क्लासचा अवॉर्ड सुद्धा मिळाला. म्हणजे हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की एक सामान्य गृहिणी असताना सुद्धा नारी शक्ती अवॉर्ड आणि त्यानंतर बेस्ट क्लासचा अवॉर्ड मला मिळाला. म्हणजे आमच्या सरांचं एक ब्रीद वाक्य आहे की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि ते समाजाला आपण दिलं पाहिजे, या उद्देशाने आमची संस्था काम करते की प्रत्येकाला अबॅकस ही काय फक्त श्रीमंतांनी शिकण्याची गोष्ट नाहीये, की सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पण हे भेटलं पाहिजे, हे नॉलेज त्यांना मिळालं पाहिजे. हा असा आमचा अबॅकस आणि ब्रेन ट्रेन फॅमिलीचा उद्देश आहे. आमच्या ब्रेन ट्रेन फॅमिलीच्या नंदिनी मॅडम, तसेच रुपाली मॅडम आणि नरेंद्र निकुम सर हे नेहमीच आम्हाला कोऑपरेट करत राहतात, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.
0: क्या बात है, खूप छान. खरंच छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही स्वतः जे स्वतःबद्दल सगळं उलगडून सांगितलं, कुठेही अगदी आढेवेढे न घेता जे काय आहे ते सगळं सांगितलं, त्याच्याबद्दल खरंच आम्हाला ऐकून खूप छान वाटलं. आणि तुमच्यासारख्या किंवा तुमच्या आमच्यासारख्या ज्या जेवढ्याही महिला आहेत की ज्यांना काही करायचं आहे पण घरच्या जबाबदाऱ्या असल्यामुळे थोड्याशा त्या मागे होतात किंवा इच्छा असूनही काही कारणांमुळे नाही करतायत, तर त्यांनी मला वाटतं जरूर या पर्यायाचा विचार करायला हवा. आणि घरात बसून उत्तम जर आपल्याला काही देता येत असेल तर ते सुद्धा नक्की आपण करू शकतो, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकतो. आणि ह्या कार्यक्रमातून श्रोत्यांना मला हेच आपल्याला सांगायचं की ब्रेन ट्रेनच्या माध्यमातून आज कितीतरी महिला स्वतःच्या पायावरती उभ्या तर आहेच, पण शिवाय उत्तम ज्ञानदानाचं कार्य करत आहेत आणि त्यातनं समाधान त्या मिळवत आहेत आणि देतात सुद्धा आहे.
1: आणि म्हणजे मला एवढं सांगावं असं वाटेल की आतापर्यंत 1000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो, आता माझी मुलं लहान आहेत त्याच्यामुळे, पण पुढे भविष्यात आमच्या ब्रेन ट्रेन फॅमिली बरोबर खूप जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहोचायचंय. सरांचं स्वतःचं स्वप्न आहे, सरांनी 20,000 विद्यार्थ्यांना फ्री शिकवलंय, सरांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला सरांच्या मागे जायचं आहे.
0: नक्की खूप छान.
1: आणि ह्या सर्व प्रवासात मी फक्त एकच सांगेल की माझे मिस्टर आणि माझ्या सासऱ्यांचा जर सपोर्ट नसता तर मी इथपर्यंत नसते पोहोचू शकले, त्यामुळे त्यांचे पण आभार.
0: नक्की नक्की. आणि हा प्लॅटफॉर्म त्याचसाठी की आपण ही कृतज्ञता व्यक्त करायची आहेच, कारण आपल्या यशात त्यांचाही वाटा असतो आणि त्याचं ज्याचं श्रेय आपण त्याला दिलं गेलंच पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने आज छान मनमोकळ्या गप्पा मारल्या त्या ऐकून आम्हालाही खूप छान वाटलं आणि इथे आलात, इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: आपलेही मॅम धन्यवाद आणि आमच्या ब्रेंटन फॅमिलीचे जे आम्हाला त्यांनी एवढा मोठा स्टेज हा सावित्रीच्या लेखी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: नमस्कार श्रोते हो, मराठा सेवा संघाचे नाशिक शहर अध्यक्ष नितीन सुगंधीजी आज आपल्याकडे आलेत. नितीनजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
0: नितीनजी, पहिल्यांदा तर मराठा सेवा संघाच्या नाशिक शहर अध्यक्षपदी तुमची निवड झाली, तुमचं खूप खूप अभिनंदन.
1: धन्यवाद सर.
0: मला सुरुवातच याच्यावरनं करावीशी वाटते की हे मराठा सेवा संघ नेमकं काय आणि त्याचं काम कसं चालतं.
1: सर, सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ. मराठा सेवा संघ हा ॲडव्होकेट पुरुषोत्तमजी खेडेकर सर यांनी 1990 साली स्थापन केलेला मराठा सेवा संघ आहे. मराठा समाजाबरोबरच जे गरजू आणि बहुजन समाजातील युवक असतील, अधिकारी असतील, या सर्वांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांची उद्योगाची जडणघडण करणे, त्यांच्या विचारांची जडणघडण करणे आणि त्यांना उद्योग असेल, शैक्षणिक असेल, या सर्व पातळीवर स्थिर स्थावर करणे हा मराठा सेवा संघाचा एक मुख्य उद्दिष्ट आहे. आणि त्याकरता मराठा सेवा संघाचे 32 कक्ष आपण निर्माण केलेले आहेत.

0: संभाजी ब्रिगेड असतील, जिजाऊ ब्रिगेड असेल, मराठा उद्योजक कक्ष असेल, केशवराव भोसले संगीत कक्ष असतील, वैद्यकीय कक्ष असेल, विधी कक्ष असतील, असे 32 कक्षांची निर्मिती मराठा सेवा संघाची केलेली आहे.
1: नाशिक शहराचं काम कसं चालतं मग याच्यात?
0: आता नाशिक शहरात आपले मुख्यत्वे 4 कक्ष सध्या कार्यरत आहेत. मराठा सेवा संघ मुख्य कक्ष, ज्यामध्ये अनेक IAS IPS अधिकारी असतील, कर्मचारी वृंद असतील, क्लास 1 लेवलचे अधिकारी असतील, त्याचबरोबर जे रिटायर झालेले असतील असे अधिकारी वर्ग, या सर्वांचं मिळून मराठा सेवा संघाचं या नाशिक शहरात उद्योजक कक्षासह काम चाललेलं आहे. आमचा दर बुधवारी उद्योग कक्षाची राजश्री शाहू पॉलिटेक्निक कॉलेजला मीटिंग होत असते. त्यामध्ये सर्व उद्योजक एकत्र येतात, एकमेकांचा व्यवसाय एकमेकाला समजून सांगतात, एकमेकांच्या व्यवसायाला पूरक काम कसं करता येईल, एकमेकांना पुढे कसं जाता येईल यावर विचार मंथन होतं. वेगवेगळे प्रवक्ते, वेगवेगळ्या क्षेत्रातील प्राविण्य असलेले प्रवक्ते त्या ठिकाणी बोलवले जातात, त्यांचं मार्गदर्शन घेतलं जातं. आपल्या विश्वास रेडिओचे विश्वास ठाकूरजी सर सुद्धा त्याला येऊन गेलेले आहेत, त्यांचंही मार्गदर्शन लाभलेलं. ज्या ज्या क्षेत्रात ज्या ज्या गोष्टींचं प्राविण्य व प्रभुत्व आहे अशा लोकांकडून मार्गदर्शन घेऊन उद्योजकांना पुढे नेण्याचं काम मराठा सेवा संघ नाशिक शहरात करत असतं. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात आता आम्ही दिवाळीनंतर जपान आणि कोरियासाठी अनेक रोजगार उपलब्ध असलेले असताना आपल्या अनेक लोकांना इंग्रजी, जापानीज आणि कोरियन लँग्वेजचे आम्ही आता कोर्सेस चालू करत आहोत, की ज्या माध्यमातून जपानमध्ये किती तुम्हाला उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रात उपलब्धता आहे आणि कोरियामध्ये आहे याचं मार्गदर्शन करून त्या भागात आपल्या लोकांना पाठवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.
1: नितीनजी, आपण खूप पहिल्यापासून सामाजिक याच्यामध्ये सक्रिय आहात आणि असं म्हटलं जातं नेहमी की आजचा तरुण बिघडलाय, पण मला असं वाटतं त्याला व्यवस्थित दिशात मिळणं हे जास्त महत्वाचं असतं, काय सांगाल तुम्ही?
0: नक्कीच. आज जर आपण नाशिक शहर किंवा संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर उद्योग आणि रोजगाराकडे युवकाला वळवण्यापेक्षा जे समाजाचे मार्गदर्शक असतील, राजकारणी असतील किंवा जे काही कोणी असतील, त्यांनी आजच्या तरुणाला शिक्षण आणि उद्योगाकडे वळवणं गरजेचं आहे. पण आपण आता बघत आहात की जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणे, आरक्षणाच्या नावावर आपलं राजकारण करणे, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे मी एकदम प्रांजळपणे सांगतो, मी एका संघटनेत काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे, NSI चळवळीत मी गेले 12 ते 20 वर्ष काम करत होतो, परंतु आजच्या युवा पिढीला खरोखर मार्गदर्शन आणि रोजगाराची गरज आहे. परंतु आपले आत्ताचे राजकारणी म्हणा किंवा जे काही त्यांचे मार्गदर्शक म्हणा, ते त्यांना त्या मार्गाला नेत नाही. याकरता उद्योजक आणि शिक्षण ही चळवळ युवकांमध्ये जोरात फोफावली पाहिजे आणि आपण त्याची सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं.
1: तुम्ही म्हणजे आता सामाजिक याच्याबरोबर सुद्धा आध्यात्मिक याच्याकडे जर बघितलं आपण, तर तुम्ही आपल्या नाशिकचं ग्रामदैवत कालिका माता, त्याचे सुद्धा तुम्ही सक्रिय कार्यकर्ते आहात. नवरात्राच्या निमित्ताने कालिका आणि आपला तरुण याच्याबद्दल तुम्ही काय सांगा?
0: नक्कीच. आता संस्थान श्री कालिका देवी मंदिर हे नाशिकचं ग्रामदैवत आहे. नाशिकच्या ग्रामदैवतेच्या प्रांगणात आम्ही युवकांना आणि यांना रोजगार, उद्योग याचे शिबिर आम्ही त्या ठिकाणी भरवत असतो. रक्तदानासारखं महत्वाचं काम करण्यासाठी त्यांना आम्ही, उद्योजक असतील त्यांच्या माध्यमातून प्रेरित करत असतो. त्या ठिकाणी आम्ही गरजू रुग्णांसाठी 40 रूम्स उत्तर महाराष्ट्रातून नाशिकमध्ये उपचाराला येतात यांच्यासाठी भव्य असा भक्तनिवास त्या ठिकाणी बांधलेला आहे. जे गरजू रुग्ण असतील किंवा नाशिक शहरातील लोक असतील त्यांच्यासाठी अत्यल्प दरात आपण त्या ठिकाणी भोजन व्यवस्था सुरू केलेली आहे. आणि कालिका मंदिर आणि देवस्थानच्या माध्यमातून युवकांना माझं असं सांगणं आहे की आपण भक्ती आणि शक्ती या माध्यमातून पुढे काम केलं पाहिजे, परंतु अंधश्रद्धा त्यातून बाळगली नाही पाहिजे, अंधश्रद्धेच्या आहारी त्यातून गेलं नाही पाहिजे आणि धर्माच्या नावाखाली एकमेकांमध्ये आपण वाटलो नाही गेलो पाहिजे. आज जो प्रकार या देशात चाललेला आहे, जिल्ह्यात, शहरात, महाराष्ट्रात चाललेला आहे, तो बंद झाला पाहिजे. धर्माच्या नावाखाली धर्मांधता वाढून आजचा तरुण त्यात भरडला नाही गेला पाहिजे. कालिका संस्थांच्या माध्यमातून किंवा सोशल ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण त्या तरुणांना एवढंच सांगू शकतो की त्यांनी धर्माच्या माध्यमातून एकत्र यावे व एकमेकांना सहाय्य करून आपण कसं पुढे जाऊ शकतो, आपली पुढची पिढी यातून कशी शैक्षणिक क्षेत्रात, उद्योग क्षेत्रात काम करेल, हा धर्माचा आधार त्यांनी या गोष्टीसाठी घेतला पाहिजे असं मला वाटतं.
1: नितीनजी, आपण सामाजिक बद्दल बोललो, आपण आत्ताच धार्मिक आणि तेही अंधश्रद्धा नसावं तुम्ही सांगितलं, खूप छान सांगितलं तुम्ही. तसंच एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटला जातो मीडियाला. मीडियामध्ये सुद्धा तुम्ही चांगले कार्यरत आहात. पेपर मीडिया म्हटलं किंवा आता अनेक चॅनल्स निघालेत त्यांच्या मार्फत जे काही आजकाल दाखवल्या जातं म्हणता येईल, आमचा रेडिओ पण आहे, रेडिओच्या मार्फत आपण जनजागृती आणि हे करत असतो, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: आजचा जो मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, व्हिडिओ प्रसारमाध्यमं असतील, सोशल मीडिया असेल, यूट्यूब चॅनल असेल, यामध्ये युवा पिढी थोडी भरकटल्या गेलेली आहे. आणि मी निश्चितच सांगू इच्छितो की लोकशाहीचा हा जो चौथा स्तंभ आहे, या चौथ्या स्तंभाने देशाचं भवितव्य यापुढे डोळ्यापुढे ठेवलं पाहिजे. आजची पिढी किंवा आजचं जे वास्तव आहे, हे वास्तव्य अतिशय भयान आहे. ते वास्तव्य आपल्या प्रिंट मीडिया असो, दृकश्राव्य मीडिया असो, रेडिओ असो, या सर्वांनी आजच्या पिढीपुढे ठेवलं पाहिजे, लोकांची जागरूकता केली पाहिजे. राजकारण असेल, सत्ता असेल, या सर्व गोष्टी मान्य आहे, परंतु पुढे देशाला, युवा पिढीला आणि उद्योगांना, रोजगारांना ज्या गोष्टींची तीव्रता भेडसावणार आहे, त्याबद्दल सजग आत्ताच मीडियानी केलं पाहिजे. मीडियानी वास्तव दर्शन लोकांपुढे दाखवलं पाहिजे. आज शेतकरी असो, या शेतकऱ्याच्या विषयी कुठलीही मीडिया किंवा कुठल्याही प्रिंट मीडिया असेल, व्हिडिओ मीडिया असेल, हे कुठल्याही चॅनल त्याबाबतीत कुठल्याही प्रकारचं काही करत नाही. आज अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आपण बघत आहात की प्रिंट मीडिया असेल किंवा लोकल चॅनल असतील, याच्यावर तुम्हाला कुठल्या बातम्या दिसतात की ज्यातून पुढच्या पिढीचंही भलं होणार नाही, शेतकऱ्यांचंही भलं होणार नाही, किंवा आपल्या महाराष्ट्राचं, नाशिकचं, शहराचं कोणाचंही भलं होणार नाही, अशा बातम्या त्या ठिकाणी दाखवल्या जातात. परंतु शेतकऱ्याचं झालेलं नुकसान, अवकाळीमुळे झालेलं नुकसान, शेतकरी हमी भाव मागतोय त्याच्याकरता शासन काही करत नाहीये, ह्या वस्तुस्थिती मीडियानी मांडल्या पाहिजे. आणि मीडिया आपण जो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो, आज तो झोपल्यासारखा मला वाटतो.
1: आपण बऱ्याच विषयांवरती बोललो, पण मला असं वाटतं राजकारणाशिवाय विषय पूर्ण होत नाही. आणि नाशिकचं राजकारण हे खूप मोठं आहे. म्हणजे आज नाशिकने मंत्री पण दिलेले आहेत, केंद्रात पण मंत्री दिलेले आहेत, असं असताना सुद्धा नाशिकचा विकास आणि नाशिकची जडणघडण ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे, खरं तर आपला नाशिक जिल्हा जो आहे तो लष्करी दृष्ट्या सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे, धार्मिक दृष्ट्या सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे आणि औद्योगिक दृष्ट्या सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. आता नुकतंच नवीन आपल्याकडे निवडणुका घोषित पण होतील जानेवारीच्या आत, या राजकीय दृष्टीने नाशिक बद्दल तुम्ही काय सांगाल?
0: स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा वारसा लाभलेला नाशिक जिल्हा आपला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांना नाशिक जिल्ह्याने बिनविरोध निवडून दिले. त्यानंतर करन्सी नोट प्रेस असेल, गांधीनगर प्रेस असेल आणि यशवंतराव चव्हाणांची देणगी आपल्याला एचएल सारखा कारखाना नाशिकला दिला, त्यामुळे नाशिक शहरात उद्योगधंदे उभे राहिले. परंतु नंतरच्या काळात राजकारण हे गटातटाचं, जातीपातीचं राजकारण नाशिक शहरात सुरू झाल्यानंतर उद्योगधंदे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले होते. सातपूर, अंबड यासारख्या मोठ्या औद्योगिक वसाहतीमुळे नाशिक हे ग्रामीण भाग होता, परंतु ह्या औद्योगिकरणामुळे नाशिकला पुण्या, मुंबई आणि औरंगाबाद नंतरचं शहराचं स्वरूप प्राप्त
1: झालं.
0: हा, आणि नाशिकचं वैशिष्ट्य असं होतं सर की तुम्ही पुणा, मुंबई, जळगाव, औरंगाबाद कुठल्याही शहरात जाण्यासाठी नाशिक शहरातून सर्व सोयी सवलती उपलब्ध आहेत आणि 5 तासाच्या अंतरावर सगळे शहर आहेत. नाशिक जिल्ह्याला पाण्याचं वरदान आहे, रस्त्यांचं आहे, लाईटचं आहे, तरी सुद्धा जे राजकारण गेल्या 15-20 वर्षात नाशिक शहरात फोफावलं, गुंडगिरी असेल, जातीवादाचं राजकारण असेल, एकमेकांकडे दूषित नजरेने बघायचं असेल, सत्तेसाठी ससेमीरा असेल, यात नाशिकचा विकास कुठेतरी मागं पडलाय असं मला वाटतंय. जे महापालिकेत नगरसेवक म्हणून आपले मित्र किंवा जे काही आपले बरोबरचे लोक असतील ते जातात, नाशिकचा विकास म्हणजे त्यांच्या दृष्टीने फक्त लाईट, रस्ते, पाणी आणि गटार. याच्या पलीकडे 4 किलोमीटरची पेरीफेरी असलेलं नाशिक आज 15 किलोमीटरच्या पेरीपर्यंत पोहोचलेलं आहे. त्या प्रत्येक ठिकाण आपण विकास केला पाहिजे. ज्या गोष्टी, एकदम सोपं उदाहरण मी तुम्हाला देतो की ज्या गोष्टी करोडो रुपये खर्च करून आपण तयार केलेल्या आहेत जनतेच्या पैशाने, पेलिकन पार्क असेल, दादासाहेब फाळके स्मारक असेल, कुसुमाग्रज उद्यान असेल, आज त्यांची परिस्थिती काय? आपण ते उभं करण्यावर करोडो रुपये खर्च करतो, परंतु ते मेंटेनन्स राहणार. जसं बॉटॅनिकल गार्डन असेल, आज या कुठल्याच वस्तू अस्तित्वात नाही, तर त्या तशा स्थितीत ठेवणं, त्यात अजून प्रगत करणं, याकडे आपण लक्ष देत नाही. औद्योगिक विकास कसा झाला पाहिजे, औद्योगिक विकासाबद्दल शहरं चांगले कसे उभे राहिले पाहिजे, पुढील 30 वर्ष शहराला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू या कशा झाल्या पाहिजे, शहराची डेव्हलपमेंट कशी झाली पाहिजे, याकडे कोणाचंही लक्ष सध्या तरी दिसत नाही. फक्त निवडून येणे आणि नगरसेवक होणे, या पलीकडं आत्ताच्या पिढीला मला तरी वाटतं की 30 वर्षाचा नाशिकचा रोडमॅप त्यांनी तयार केलेला पाहिजे. अनेक उद्योजक आहेत की त्यांना या सगळ्या गोष्टी वाटतायत. नाशिकच्या लगत आता दिंडोरी असेल, गोंदा असेल, सिन्नर असेल, या ठिकाणी सुद्धा उद्योग व्यवसाय किंवा अनेक उद्योजक येत आहे. त्या सर्व संधीचा फायदा घेऊन 30 किलोमीटरची पेरीफेरी ही नाशिक शहराची विकसित झाली पाहिजे. हेच मी आत्ताच्या येणाऱ्या राजकारण्यांना आमदार खासदार तर आता झालेले आहेत. नाशिक शहरात अनेक मंत्री होऊन गेलेले आहे. डॉक्टर डी एस आयर असताना त्यांनी आरोग्य विज्ञान पीठ आणलं, त्यानंतर नाशिक शहरात यशवंतराव मुक्त विद्यापीठ आलं, अनेक मोठे मोठे प्रकल्प नाशकात आले, पण त्यापासून नाशिक डेव्हलप काही अजून झालेलं दिसत नाही. मेडिकल कॉलेजेस नाशिकमध्ये आहेत. नाशिकला आता पुण्यानंतर शिक्षणाची पंढरी समजलं जातं. अनेक मोठे मोठे विद्यापीठ नाशकात आले. तर त्या सर्व गोष्टींचा फायदा घेऊन या राजकारण्यांनी नाशिकची प्रगती करावी असे मला वाटते.
1: नितीनजी, खूप छान आपण चौफेर तुमच्याशी गप्पा मारल्या, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, आणि आमच्या श्रोत्यांना पण खूप छान वाटलं असेल. जाता जाता मी तुम्हाला असं विचारेल की तुम्ही आमचे जे श्रोते ऐकतायत आणि त्यातल्या त्यात नवीन पिढीचे जे मुलं ऐकतायत, नवीन तरुण पिढी ऐकते, त्यांना तुम्ही काय संदेश द्या?
0: नक्कीच, मी मला या ठिकाणी बोलवलं, मला अत्यंत आनंद झाला. सर्वप्रथम मी आपल्याच्या सर्व टीमचं खूप खूप आभार मानतो, आणि जे श्रोते आज रेडिओ विश्वास ऐकत आहे त्या युवा पिढीला मी एवढंच सांगेल की सजग भारत, चांगला महाराष्ट्र, माझा देश, माझा नाशिक, माझा महाराष्ट्र आपण चांगल्या पद्धतीने घडवावा, शिक्षण आणि उद्योगात क्रांती करावी आणि आपलं भवितव्य घडवावं, असाच संदेश मी या माध्यमातून आज युवा पिढीला देऊ इच्छितो.
1: नितीनजी, तुम्ही आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, हे होते मराठा सेवा संघ नाशिक शहर अध्यक्ष नितीन सुगंधी.

0: नमस्कार, मी डॉक्टर सुषमा दाते. आज आजच्या कार्यक्रमात बोलणार आहे सौभाग्यश्री अभय कुलकर्णी धुळे यांच्याशी. त्यांची मुलाखत घेते कारण गेल्या 20 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात त्या भरपूर काम करतात. त्यांचा विशेष म्हणजे रस्त्यावरच्या मनोरुग्णांसाठी त्या काम करतात, मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी त्या झटतात. या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत. ग्लोबल ह्युमन पीस चेन्नई येथे त्यांना डॉक्टरेट पण त्यांनी दिली आहे. पद्म पुरस्कारासाठी नॉमिनेशन झालंय. वुमेन्स पार्लमेंट अवॉर्डही त्यांना जाहीर झालाय. सुषमा स्वराज अवॉर्ड मिळालाय. अवॉर्डची लिस्ट खूप मोठी आहे, पण अवॉर्डपेक्षाही खूप मोठं समाधान त्यांना या कामामुळे मिळतं. जाणून घेऊया त्यांच्याचकडनं त्यांच्या कामाबद्दल. नमस्कार भाग्यश्री ताई.
1: नमस्कार.
0: तुम्ही खरं तुमचं बालपण कुठल्या जिल्ह्यात गेलं किंवा कुठल्या गावात गेलं?
1: माझं माहेर कराड. मी कराडचे असल्यामुळं कृष्णा कॉलनीच्या संगमावर माझं बालपण गेलं आणि आई वडील माझे दोघंही शिक्षकी पेशातले असल्यामुळं सामाजिक बांधिलकीची जाणीव लहानपणापासूनच मनामध्ये रुजवली गेली.
0: बर, आणि मग लग्नानंतर तुम्ही धुळ्यात आलात का?
1: हा, लग्नानंतर माझं लग्न डॉक्टर अभय कुलकर्णी जे पेडियाट्रिशियन आहेत त्यांच्याशी झालं. आणि सामाजिक जाणीव जी मला लहानपणापासून होती ती मला पुढे कामामध्ये काहीतरी करायची इच्छा होती, काहीतरी वेगळं समाजासाठी केलं पाहिजे ही भावना फार मनामध्ये होती. आणि त्यालाच अनुरूप असा नवरा मला मिळाला आणि समाजातील अतिशय खालच्या स्तरापर्यंतच्या लोकांशी रोज कॉन्टॅक्ट किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत असल्यामुळं त्यांचे प्रॉब्लेम्स आम्हाला लवकर लक्षात यायला लागले आणि त्या दृष्टीनं आम्ही दोघांनी मिळून हे सामाजिक कार्याला सुरुवात केली.
0: बरोबर आहे, पण फील्ड वर्क सगळं तुमचं आहे.
1: फील्ड वर्क मी
0: आणि तुम्ही प्रभुणे रामशास्त्री प्रभुण्यांच्या घराण्यातल्या ना?
1: रामशास्त्री प्रभुण्यांचं घराणं असल्यामुळं कदाचित रक्तातच असेल, पण ही जाणीव असल्यामुळं काहीतरी आपण समाजासाठी केलं तर तो जो आनंद आहे ना तो शब्दाच्या पलीकडचा आहे.
0: बरोबर. आणि तुम्हाला तुमच्या पतीचं सहकार्य मिळालं, पण ह्या मनोरुग्णांचं पुनर्वसन हे कसं तुम्हाला वाटलं करावंसं?
1: साधारण 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला एक महिला नगरपालिकेच्या तिथे अशी बघितली आणि ती वेडसर होती, तिला लोक त्रास देत होते, ती दगड मारत होती. आणि हे सगळं बघत मी 2 मिनिटं उभी राहिले आणि मग माझं तिच्याकडे जेव्हा लक्ष गेलं तेव्हा असं लक्षात आलं की साधारण 9 महिन्याची ती प्रेग्नंट असावी. आणि इतक्या वेड्या बाईला सुद्धा जेव्हा समाजामध्ये अत्याचार होतात, तिला सोडलं जात नाही, आणि मग हिच्यासाठी आता काहीतरी केलं पाहिजे या भावनेनं. खरं म्हणजे त्यावेळी काहीही यातली माहिती नव्हती की हे काम नेमकं कसं करायचं किंवा या कामाचं पुढे आपल्याला काही बक्षिसं मिळतील किंवा काही अवॉर्ड्स मिळतील याची तर यत्किंचितही जाणीव नव्हती. पण मी काहीतरी हिच्यासाठी केलं पाहिजे यात भावनेनं मी कामाला सुरुवात केली आणि मग ती माझी पहिली पेशंट ठरली.
0: बर, मग तिला घेऊन आलात किंवा तिचं पुनर्वसन करताना पोलिसांना रिपोर्टिंग वगैरे करावं लागलं का?
1: प्रत्येक पेशंटचं आम्ही पोलिसांना रिपोर्टिंग करतो. याचं कारण की हा पेशंट जर अचानक गायब झाला असेल आणि नंतर जर त्यांचा परिवार शोधत आला तर ते पोलिसांना माहिती असलं पाहिजे की हा पेशंट कुठे आहे. आणि याचं सांगायला मला अतिशय आनंद होतो की याचा आम्हाला उपयोगही खूप होतो, कारण असे अनेक पेशंट म्हणजे जवळजवळ 100च्या वर पेशंट बरे मनोरुग्ण हे बरे होऊन व्यवस्थित आपल्या परिवारात सुखरूपपणे परत सुद्धा गेलेले आहेत.
0: जवळजवळ 100-150 मनोरुग्ण ज्यांना तुम्ही पेशंट म्हणलात, मनाचे पेशंट, हे असे रस्त्यावरच्यांना उचलून हे सगळं काम करणं. बाबा आमट्यांचीच आठवण होते की त्यांनी कुष्ठरोग्याला आणलं आणि तिथपासून ते कार्याला मोठी सुरुवात झाली. पण श्रोते, मला आश्चर्य असं वाटतं की एखादी स्त्री म्हणते की मी ह्या पुनर्वसन करणाऱ्या महिलेचं तिला घरात आणणार, इतर सामाजिक कार्य करणं खूप सोपं आहे, पैसे देऊन टाकणं तर फार सोपं आहे, पण असं काम करणार त्याला कुठेही पतीने विरोध केला नाही आणि मागून तर उलट मदतच केली, हे फार छान आहे, कौतुकास्पद आहे. त्यानंतर तुम्ही किती महिला म्हणजे कुठल्या कुठल्या महिलांचं, मुलांचं किंवा कुठल्या प्रकारचे मनोरुग्ण तुम्हाला दिसले?
1: आजपर्यंत तर जवळजवळ मी धुळे आणि धुळ्याच्या आसपासची जी छोटी छोटी खेडेगाव आहेत त्या सगळ्या गावांमधले जवळजवळ 200च्या वर मनोरुग्णांचं पुनर्वसन करण्यात यश आलेलं आहे. प्रत्येक पेशंट हे माझ्यासाठी एक आव्हान असतं, पण त्या पेशंटसाठी मी जेव्हा तयारी करते की काय ह्याला कशा पद्धतीनं हँडल करायचं ही तयारी करून मी जात असते. आणि आजपर्यंत सुदैवानं एकाही पेशंटनं माझ्यावर उलटा हल्ला केलेला नाहीये. मनोरुग्णाने माझ्यावर उलटा कधी हल्ला केलेला नाही. ते जगातल्या सगळ्या शिव्या मला त्यांच्याकडून कळलेल्या आहेत, पण माझ्याशी ते खूप व्यवस्थित वागतात. त्यांच्यामध्ये असलेला एक माणुसकीचा जो धागा असतो तो मला बरोबर सापडतो आणि मग कुठेतरी ते माझ्याशी कनेक्ट होतात आणि मग माझं सगळं ऐकायला लागतात आणि मग अशा पद्धतीनं मी त्यांना त्यांचं उचलून पुनर्वसन करू शकते.
0: बरोबर, कारण हे सगळे दुखावलेले जीव त्यांना काही समजत नसतं आणि ते रस्त्यावर असतात, ते माणसाशी बोलायला पण तयार नसतात. मी असं ऐकलं की ते दगड विगड पण मारायला कमी करत नाहीत.
1: हो हो, दगडही मारतात. काही एका तर एकाजवळ तर चाकू होता आणि मी त्याला जेव्हा अम्ब्युलन्समध्ये घेतलं त्यावेळी तो मला म्हणला माझ्याकडे चाकू आहे. तर मी त्याला विचारलं हसून, म्हटलं काय करणार आहेस, मारणार आहेस का मला? तर मला तो म्हणाला, त्याचं वाक्य मी कायम लक्षात ठेवेल, तो मला म्हणाला नाही आता मला मारायची गरज नाही, आता मी सुरक्षित आहे. म्हणजे अशा अर्थानं त्यांना तो चाकू माझ्याकडे दिलेला होता. त्याला एवढं नक्की कळलं होतं की आता मला कुणाची भीती नाहीये, आता मी खूप सुरक्षित ठिकाणी जाणार आहे. हा विश्वास त्याला माझ्याबद्दल वाटला, हेही माझ्या कामाचं क्रेडिट आहे.
0: पण हा महिलांचंच पुनर्वसन केलं की तुम्ही हा मनोरुग्ण म्हणलात, त्यामुळे पुरुषांचंही?
1: पुरुषांचं आणि महिलांचं. कारण मनोरुग्ण ही एकदा म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कॅटेगरी करून चालतच नाही. त्याला गरज असते की समाजातल्या चांगल्या प्रवाहात त्याला आणण्याची, आणि त्यामुळे तो ज्या इतक्या वाईट परिस्थितीत असतो त्यामुळे त्यांना, उलट पुरुषांना तर करणं खूप अवघड असतं खरं म्हणजे, कारण ते धावतात पळतात, त्यांच्या मागे पाठलाग करावा लागतो. आणि हे सगळं मी तितक्याच जोरानं सगळं करत असते. जेव्हा तो पेशंट उचलून आम्ही अम्ब्युलन्समध्ये टाकतो तेव्हा निम्मा जीव भांड्यात पडतो, आणि उरलेला जीव भांड्यात पडण्यासाठी जेव्हा तो पेशंट बरा होतो आणि परिवारात आपल्या सुखरूपपणे परत जातो, तो तर आमच्यासाठी दिवाळीसारखा आनंदाचा क्षण असतो.
0: बरोबर. एक आठवतंय मला की तुम्ही कुठल्या तरी एका राजस्थानी पेशंटला, म्हणजे मनोरुग्णाला, असंच पुनर्वसन केलं आणि मग पोलिसांनी राजस्थान काय आहे ती स्टोरी?
1: एक होता, तो रेल्वेतनं पडलेला होता अमळनेरला, आणि त्याला पोलिसांनी आणून इथल्या सिव्हिल हॉस्पिटलला ठेवलेला होता. आणि तिथून मग तो फक्त स्वतःचं नाव सांगू शकत होता, बाकी काहीच त्याला सांगता येत नव्हतं. तर मी सोशल मीडियाचा खूप चांगल्या पद्धतीनं मला उपयोग होतो आणि मी त्याचा व्हिडिओ बनवला. आणि ज्या ज्या गावांना अमळनेरनं ती जी ट्रेन होती, ती ट्रेन ज्या ज्या ठिकाणी थांबते त्या सगळ्या गावांना एक एक रिलेटिव्ह किंवा कोणीतरी शोधून तो मी व्हिडिओ टाकला. आणि खूप तोकडा प्रयत्न होता, म्हणजे मनात कुठेतरी वाटत होतं की याचा काही फार उपयोग होणार नाहीये.
0: पोलिसांनी काय मदत केली?
1: पण पोलिसांनी त्या दिवशी मला अशी मदत केली की मॅडम तुम्ही, आम्ही पण सगळीकडे आमच्या पोलीस स्टेशनला हे व्हिडिओ टाकतो आहोत, आणि कुठेतरी मिसिंगची जर केस असेल तर आपल्याला नक्की शोध लागेल. त्या पद्धतीनं जयपूरची एक मिसिंगची केस होती आणि पोलिसांनी मला लगेच कॉन्टॅक्ट करून दिला. आम्ही फॅमिलीपर्यंत पोहोचू शकलो, त्याची आई आणि बहीण त्याच्यावर अवलंबून होते. त्यांना मी, त्यांचा अर्थात परिस्थिती खूप नाजूक होती, तर रेल्वेच्या तिकिटाचे पैसे सुद्धा मी पाठवले आणि ते आले. आणि मग मी इथून स्वतंत्र गाडी करून दिली आणि आई बहीण आणि हा पेशंट सुखरूपपणे जयपूरला पोहोचवून दिले.
0: अरे वा. आणि त्या पहिल्या पेशंटला ज्या प्रेग्नंट होती तिला तुम्ही उचललात, तिचं पुढे काय झालं 20 वर्षाला? त्याचं काही फीडबॅक वगैरे आहे का? तिला डिलिव्हरी झाली का?
1: म्हणजे एवढं कळलं होतं की तिला मुलगा झाला आहे आणि ती बरी झाली आहे, पण तिथेच ती राहतीये. माऊली फाउंडेशन म्हणून जी आहे नगरला, तिथेच ती राहतीये. कारण बऱ्याचदा होतं काय की समाजामध्ये हे अशा पद्धतीनं राहिलेल्या बायकांना तरी परिवार असला तरी परत घेत नाही. त्यांनासाठी आम्हाला खूप कन्व्हिन्स करावं लागतं, पण त्यांना कोणी वापरलं असेल या शब्दात ते आम्हाला सांगतात. आणि रक्ताचं नातं सुद्धा काही वेळा आश्चर्य वाटतं की ते स्पष्ट आम्हाला सांगतात, नाही आम्ही यांना घरी नेऊ शकत नाही. आणि मग आमच्या पुढे मोठा प्रश्न असतो. पण आम्ही बऱ्याचदा चोपड्याला मानवसेवा तीर्थमध्ये त्यांना ठेवतो, तिथेच सांभाळतो. अजून आमच्या काही संस्था आमच्याशी कनेक्टेड आहेत, तर तिथे आम्ही काही या बायकांची व्यवस्था करतो. आणि सांगायला मला आनंद वाटतोय की एक 22 वर्षाच्या मुलीचं मागच्या महिन्यामध्ये आम्ही लग्न सुद्धा लावून देऊ शकलो, की जी रस्त्यावर होती, 4 वर्ष रस्त्यावर होती आणि परिवारानं तिला स्वीकारायला नाही सांगितलं. आता अख्खं आयुष्य हिचं कसं जाणार हा प्रश्न आमच्या पुढे होता. आणि मग आम्ही तिचं लग्न लावून दिलं. आज ती सुखात संसार करते आणि हा आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.
0: बरोबर. जसं अनाथांची माय सिंधुताई सपकाळ म्हणतात, तसं आपल्या भाग्यश्रीने, नावातच भाग्यश्री आहे, लोकांचं भाग्य उचलायला तुम्ही खूप मोठं काम करताय आणि त्याच्यासाठी दिवस रात्र मेहनत करायला लागते. तुमच्याबरोबर कोण कोण असतं? म्हणजे एकटं तुम्ही गाडी घेऊन धावता की कोण असतं?
1: माझ्या बरोबर एक तर माझा सहकारी असतो, किरण पाटील असतो, चंदू नेरकर आणि नमुवेल, ज्याची मी अम्ब्युलन्स हायर केलेली आहे. आजपर्यंत 200 सगळे मनोरुग्ण हा नमुवेल घेऊन जातो. आणि सांगायला मला त्याचंही कौतुक वाटतंय की तो इतके अवघड पेशंट असतात, शिव्या देत असतात, दगड मारत असतात, त्यांना इथून चोपड्यापर्यंत न्यायला साधारण 1.5 ते 2 तास लागतात. पण तो खूप पेशन्सनं त्यांना घेऊन जातो, त्यांना वाटेत चहा देणं, त्यांना वाटेत खायला घालणं आणि सुखरूप तिथपर्यंत पोहोचल्यावर दर अर्ध्या अर्ध्या तासानं माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहणं आणि एकदा पोहोचल्यानंतर तिथून व्हिडिओ कॉल करून नरेंद्र पाटील, जे चोपड्याचा आश्रम चालवतात, त्यांच्या ताब्यात पेशंट दिल्यानंतर दादांशी माझं बोलणं करून देणं, हे सगळं तो अगदी आनंदानं करतो. खरं म्हणजे नुसतं पैशासाठी काम करणारी माणसं बरीच असतात, पण हा वेगळा मुलगा याच्यासाठी याचं कौतुक करावंसं वाटतं की हा नुसतं पैशामध्ये इंटरेस्ट नाही आहे, पेशंट नीट नेणं हे त्याच्यासाठी जास्त महत्वाचं आहे.
0: मला एक तुमचं खूप चांगलं आवडलं की तुम्ही त्या मनोरुग्णांना पेशंट म्हणताय, कारण सारखं मनोरुग्ण म्हणून सुद्धा त्यांना हिणवल्यासारखं वाटत असेल.
1: वाईट वाटतं. म्हणजे मी बऱ्याचदा असं बघितलंय की काल सुद्धा मी एक पेशंट बघायला गेले होते नांदगावला, तर त्यांना मी काही वेडी आहे का असं जर कोणीतरी मला वेडं म्हणताय असं म्हणलं की त्यांना खूप वाईट वाटतं. तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की नाही, जसं पायाला जखम झाली आहे ना तसं तुला थोडीशी जखम झाली आहे, ती आपण दुरुस्त करायची आहे. आणि अशा अर्थानं आम्ही त्यांना मनोरुग्ण न म्हणता पेशंट म्हणतो.
0: वा, आणि इतर भाषेतले पण काही असू शकतील, त्यावेळे काय करता?
1: बऱ्याचदा आम्ही एक तर खाणाखुणा करून सांकेतिक भाषेमध्ये तिला कसं असतं, माणूस की एकदा दाखवतीये कोणीतरी म्हणल्यानंतर भाषा काही वेळा बाजूला पडते, आणि ही कोणीतरी माझ्यासाठी आली आहे, ही माझ्या जवळची आहे आणि हिच्यापासून मला काही त्रास नाहीये, असं सुद्धा बऱ्याचदा झालेलं आहे की ती काय बोलतोय किंवा ती पेशंट काय बोलतीये मला कळत नाही, मी काय बोलते तिला कळत नाही. अशी एक पश्चिम बंगालमधली मुलगी आलेली होती आणि तिला सुद्धा मी यशस्वीपणे चोपड्याला पोहोचवलं आणि आता तिचा परिवार सापडलाय, ती परिवारात सुद्धा सुखरूपपणे परत गेली आहे. आणि या सगळ्या केसमध्ये भाषेची अडचण आम्हाला कुठेही आली नाही आणि आम्ही मानसिकदृष्ट्या दोघी जणी कनेक्ट झालो आणि खाणाखुणा करून आम्ही एकमेकींशी बोलत होतो आणि तिला मी यशस्वी म्हणजे पूर्णपणे बरी करण्यात यशस्वी झाले.
0: अरे वा, म्हणजे अगदी लहान मुलांपासून मुलींपासून तर स्त्री पुरुषांपर्यंत अगदी आजी आजोबांपर्यंत अनेकांचं पुनर्वसन, 200 लोकांचं पुनर्वसन ही सोपी गोष्ट नक्कीच नाही आहे. तुम्ही ज्यांच्या आश्रमामध्ये पाठवता त्यांना बरीच मदतही करता असं ऐकलं, तुमचं काहीतरी अक्षय धान्य बँक त्याविषयी थोडं सांगा.
1: समाजामध्ये हे काम जेव्हा जसं लोकांना माहिती व्हायला लागलं तर लोक मला म्हणायचे आम्हाला काहीतरी करायचंय, आम्हाला देणगी द्यायची आहे. पण माझं एक तत्व आहे की मी माझ्याच्यानं जेवढं होईल तेवढं मी समाजासाठी करत राहणार आणि माझी नैतिक जबाबदारी समजून मी हे काम करते. त्यामुळे मग लोकांचंही नाराज करायला नको म्हणून मग माझ्या डोक्यात अशी एक आयडिया आली की आपण अक्षय धान्य बँक सुरू करावी. ज्यांना जे द्यायचंय ना तुम्ही धान्य रुपानं द्या. आणि समाजात असे अनेक तळमळीनं काम करणारे संस्था आहेत, त्या संस्थांपर्यंत धान्य ही अत्यंत निकडीची गरज असते आणि सतत लागणारी गोष्ट आहे. त्यामुळे गहू तांदूळ तुम्ही द्या आणि ते दिल्यानंतर मी लोकांना आवाहन करते की तुम्ही मुठभर द्या आणि त्यामध्ये मी भर घालते व्याज म्हणून, आणि मग ते धान्य अशा प्रत्येक समाजसेवी संस्थाला दर महिन्याला आम्ही पोहोचवतो. आणि अशा मध्ये पोहोचवत असताना बऱ्याचदा असा अनुभव येतात की नाही मॅडम आम्हाला पैसेच द्यायचे, तेव्हा मी त्या संस्थांचा कॉन्टॅक्ट करून देते आणि त्यांना सांगते तुम्हाला जे द्यायचं असेल तुम्ही स्वतः त्या संस्थेमध्ये जा आणि तुम्हाला जे द्यायचंय ते समाधान पण तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तिथे जाऊन तुम्ही धान्य देऊ शकता.
0: अरे वा, अनेक माणसांना त्यामुळे जोडलं जातं. एकही पैसा तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही. समाजात श्रीमंत माणसं खूप असतात, ते एकदा देणगी दिली की त्यांचं काम संपलं असं वाटतं, पण तुम्ही स्वतः याच्यासाठी झटता, श्रम घेता, कष्ट घेता आणि पैसेही खर्च करता. तुमचं स्लोगन काय आहे?
1: मुखी घास घेता करा हा विचार, उपाशी कुणी ना आता झोपणार. या एका स्लोगननं मला सुचलं की आपण अक्षयधान्य बँक चालवावी. मी मुठभर द्या म्हणून सांगते, लोक पोतभर आणून देत आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि विश्वासावर ही बँक चालू आहे, म्हणूनच तिचं नाव अक्षय धान्य बँक ठेवलंय. ही बँक अशी चालू राहणं हे लोकांच्या हातात आहे आणि लोकांना मी यानिमित्तानं आवाहन करते की तुम्ही अजूनही आपल्या घरात काही कार्यक्रम असतील तर त्यानिमित्तानं धान्य बँकेत धान्य द्या आणि देण्यातला आनंद घ्या.
0: अगदी अगदी. त्यामुळे अनेक या आश्रमांना या स्वरूपामध्ये धान्य पोहोचवलं जातं. वैद्यकीय मदत तर तुम्ही करताच, अॅम्ब्युलन्सनी हे पेशंट मनोरुग्ण पोहोचवणं, त्यांचा फीडबॅक घेणं, पोलीस मित्र तर तुम्हाला पोलीस मित्र म्हणून अवॉर्डही मिळालाय, बरोबर आहे ना?
1: हो हो बरोबर.
0: आणि गावातले पोलीस तुम्हाला खूप आदराने वागवतात की सगळ्यात मोठलं समाजकार्य हे तुमच्या हातून होत असतं. आता पुढे काय करणार तुम्ही की हे काम चालू ठेवणार?
1: खरं तर जसं बाबा आमटे म्हणले होते ना की ज्या दिवशी कुष्ठरोग आश्रम बंद करावा लागेल तो माझ्यासाठी आनंदाचा दिवस असेल. खरं म्हणजे समाजामध्ये एकही कुष्ठरोगी असायला नको ही त्यांची भावना होती. आज ते माझ्या वडिलांना म्हणजे मी तर त्यांना खूपच मानते, माझ्या या क्षेत्रातले ते माझे गुरु आहेत. तसंच मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सांगते की ज्या दिवशी हा मनोरुग्णांसाठीचा आश्रम आम्हाला बंद करावा लागेल तो आमच्यासाठी आनंदाचा दिवस असेल. पण दुर्दैवानं असं होत नाहीये. समाजामध्ये अनेक महिला किंवा पुरुष असे मनोरुग्ण दिसतात फिरताना. मी लोकांना आवाहन करते की जास्तीत जास्त माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं तरी मी नक्कीच करत राहणार आहे, कारण यातला जो आनंद आहे ना तो कशातच दुसऱ्यातून म्हणजे कशात दुसऱ्या गोष्टीत मिळत नाही. आणि समाजासाठी काही करणं किंवा जेव्हा तो पेशंट मनोरुग्ण बरा होतो आणि आपल्या परिवारात परत जातो ते कुठल्याही अवॉर्डपेक्षा जास्त आनंद मला देतं आणि हे कार्य मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवणार आहे.
0: अरे वा, तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला आता मदतीला सुद्धा समाजातले अनेक लोक येतात, असं काम पुढे चालू राहील आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. लोक नुसतं बघतात म्हणतात अरे रे म्हणून पुढे जातात, पण त्याला स्पर्श करणं, त्यांना उचलणं, त्यांच्याशी बोलणं आणि पुनर्वसन करणं हे सगळे टप्पे तुम्ही छान पार पडता. आज तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं.
1: धन्यवाद
0: धन्यवाद. पुन्हा भेटूया याच वेळी याच वारीत.

मंडळी, मी विश्वास देशपांडे, तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते हम बोलेगा तो ह्या विषयावर. मंडळी, कसोटी या चित्रपटात अभिनेता प्राणच्या तोंडी एक गाणं आहे, हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है. किशोर कुमार या हरहुंदरी गायकानं हे गाणं मोठं बहारदार गायलेलं आहे आणि प्राण यांनी आपल्या अभिनयानं ते जिवंत केलं आहे. या गाण्यात हम कुछ नहीं बोलेगा असं म्हणत तो बरंच काही सांगून जातो. मंडळी, प्रत्येक वेळेला सगळं बोललंच पाहिजे असं कुठं आहे? कधी कधी मोजक्या शब्दात तर कधी शांत राहण्यातही एक वेगळा आनंद असतो, तीही एक अभिव्यक्ती असते. प्रत्येक वेळी अभिव्यक्तीसाठी शब्दच हवेत असं कुठं आहे? आणखी एक छान गाणं हिंदी चित्रपटात आहे, कुछ ना कहो कुछ भी ना कहो. अशा वेळी बोलण्याची आवश्यकताच नसते, पण आपल्याकडे बोलणं हे एक व्यसन झालं आहे. बोलताना लोकांना आवरणं ही एक मोठीच कौशल्याची गोष्ट झाली आहे. अगदी संसदेपासून ते ग्रामपंचायतीच्या सभेपर्यंत आणि विविध संस्थांच्या वार्षिक सभांपासून ते गृहसंकुलांच्या वार्षिक सभांपर्यंत ज्याला संधी मिळेल तो तावातावानं बोलतच असतो. संधी मिळाली नाही तर ती घेतली जाते. माझंच म्हणणं कसं बरोबर, मला किती माहिती आहे, असा एकूण बोलणाऱ्याचा आव असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर मलाच सगळं कळतं, असा एकंदरीत त्याच्या मनातला भाव असतो. मंडळी, दूरदर्शनवर अनेक वेळा चर्चेसाठी अनेक वक्त्यांना किंवा राजकीय व्यक्तींना आमंत्रित करण्यात येतं. त्यावेळी त्यांची हमरीतुमरीवर येऊन बोलण्याची पद्धत पाहिली की कुठून हा कार्यक्रम लावला असं होतं. त्या टी व्हीवरील सूत्रसंचालकाचं काम त्या बोलणाऱ्यांना कसं आवरावं हे होऊन बसतं. दुसऱ्या व्यक्तीचं बोलणं पूर्ण झाल्याशिवाय आपण बोलू नये, एवढा साधा संकेतही ही मंडळी पाळताना दिसत नाही. बऱ्याचदा काही सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक वक्ते व्यासपीठावर आलेले दिसतात. त्यात एखाद्याच्या हाती माईक सापडला की तो आपल्या वाणीला विराम द्यायला तयारच नसतो. इतर वक्ते बिचारे चोळबळत बसतात. मग कोणीतरी हळूच चिठ्ठी पाठवतं तरी तो वक्ता आपलं आवर्त घ्यायचं नाव घेत नाही. या सगळ्यात जास्त पंचाईत कोणाची होत असेल तर ती होते श्रोत्यांची. त्यांच्या हातात दोनच गोष्टी असतात, एक म्हणजे नको तिथे नको तेव्हा टाळ्या वाजवणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे शक्य असेल तर तिथून काढता पाय घेणं. याबाबत मागे वाचलेला एक विनोद मला आठवतो, तुम्हालाही तो माहिती असेल, की एका वक्त्याचं मोठ्या तावातावानं बराच वेळ झाले भाषण सुरू असतं, कंटाळून बरेच श्रोते निघून गेलेले असतात. शेवटी एक धिप्पाड व्यक्ती उठते आणि व्यासपीठाकडे जायला लागते. वक्ताही क्षणभर घाबरतो, किंचित थांबतो. तेव्हा ती व्यक्ती म्हणते, नाही नाही तुमचं चालू द्या, फक्त तुम्हाला इथं कोणी आणलं ते मी शोधतो आहे. मंडळी, आपली जीभ साधारण 6 इंचाची, पण ही 6 इंचाची जीभ समोरच्या 6 फुटी माणसाला सहज गारद करू शकते, एवढं सामर्थ्य तिच्यात आहे. पण हे भल्याभल्यानं उमगत नाही, म्हणून आपल्या जिभेवर ताबा ठेवा असा सल्ला दिला जातो.
हा सल्ला दोन्ही अर्थाने लागू होतो. आपलं आरोग्य बिघडू नये म्हणून डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञ आपल्याला जिभेवर ताबा ठेवा असं सांगतात. म्हणजेच आपल्याला सोसेल मानवेल तेवढंच खा, कमी खा, हा त्याचा अर्थ असतो. दुसरा अर्थ म्हणजे कमी बोला किंवा योग्य तेच बोला. बऱ्याच ठिकाणी कृपया आपले म्हणणे थोडक्यात किंवा योग्य शब्दात सांगा अशी सूचना लिहिलेली असते, पण लक्षात कोण घेतो? मंडळी, मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या एकादशीला मौनी एकादशी म्हटलं जातं. ही एकादशी त्या दिवशी तरी आपण मौन धारण करावं यासाठी असते. हे मौन म्हणजे नुसतं निशब्द होणं नाही, तर त्या पलीकडेही बरंच काही असतं. कोणत्याही प्रकारे काही बोलायचं नसतं. पाटीवर किंवा कागदावर लिहून देहबोलीद्वारे कोणत्याही प्रकारे व्यक्त व्हायचं नसतं. मौनात जायचं म्हणजे निर्विचार व्हायचं, निदान काही काळ तरी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

मौनम सर्वार्थ साधनम. आपल्या मुखदोषामुळे म्हणजेच बोलण्यामुळे पोपट किंवा मैनेला पिंजरत राहावं लागतं. बगळा मात्र मुक्त असतो कारण तो बोलत नाही. मौनानं सर्व काही साधतं असं हा श्लोक आपल्याला सांगतो. पण मंडळी, अर्थात जेव्हा बोलायचं असेल तेव्हा बोललंच पाहिजे. काही लोक योग्य वेळी बोलत नाहीत आणि अशा लोकांना मग वेळ निघून गेल्यानंतर पश्चातापाला सामोरं जावं लागतं. पण मंडळी, तुम्हाला सांगतो, शारीरिक श्रमामुळे जेवढा थकवा येत नाही तेवढा थकवा खूप बोलल्यानं येतो. अग्नितत्व आणि वायुतत्व जे आपल्या शरीरामध्ये विद्यमान असतात ते मोठ्या प्रमाणावर खर्ची पडतात, म्हणून जास्त बोलण्यापेक्षा कृती करणं अधिक चांगलं. काही लोक बोलण्यापेक्षा आपल्या कृतीतून समोरच्याला उत्तर देतात. आपल्याला परमेश्वरानं 2 डोळे 2 कान दिले आहेत पण जीभ मात्र एकच दिली आहे. त्याचा अर्थ स्पष्ट आहे, जास्त पहा, जास्त वाचा, जास्त ऐका पण कमी बोला. लोक फोनवर सुद्धा 1-1 तास एखाद्या व्यक्तीशी बोलत असतात. मंडळी, गंमत म्हणून तुम्हाला सांगतो, आमच्या घराजवळ एक वहिनी राहतात. ते बऱ्याचदा आमच्याकडे येतात. त्या आमच्याकडे आल्या म्हणजे साधारणतः तासाभराची निश्चिंती असते. त्या आल्या की किचनमध्ये अगदी हिच्या शेजारी उभ्या राहून जे गप्पा सुरू करतात त्यांना अंत नसतो. बरं, गप्पांना कुठलाही विषय चालतो, अगदी भांडे धुणेवाल्या बाईपासून स्वयंपाकापर्यंत, हिच्या मिस्टरांपासून तर तिच्या मिस्टरांपर्यंत. त्यांचं ते अनेक विषयांवरचं ज्ञान पाहून अक्षरशः स्तिमित व्हायला होतं. मंडळी, मला कधी पाणी हवं असेल तर मला त्यांना सांगावं लागतं की वहिनी 1 मिनिट बाजूला होता का, मला पाणी घ्यायचं आहे. तेवढं 1 मिनिट त्या थांबतात, हे माझं भाग्य. पुन्हा त्यांची टकळी सुरू होते. जाताना म्हणतात, बरं वहिनी, निघते मी आता, मला हायसं वाटतं. पण हाय राम, जातानाचा त्यांचा निरोपाचा अवधीसुद्धा 10-15 मिनिटांचा असतो. जाऊ द्या, आता मी जास्त बोलत नाही, थांबतो, नाहीतर तुम्ही म्हणाल हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.